102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 15 जून 2026. सुप्रभात श्रोते हो, यावेळी सकाळचे 5:57 झालेत. मंगलवाद्यानं आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहे. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं यशवंत देव यांचं. संत चोखामेळा यांची रचना ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

अजित कडकडे यांनी गायलेलं संत रामदास स्वामी यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि माधुरी करमरकर यांना.

0: कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:30 झालीत. चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात ऐकूया अनिता महाबळ यांचे विचार.
1: नमस्कार, मी अनिता महाबळ. माझ्या आजच्या चिंतनाचा विषय आहे छोट्या गोष्टी. एकदा आम्ही एक जपानी चित्रपट पाहत होतो. त्यात एक छोटी मुलगी बाहेरून येते, आपले शूज नीट नेहमीच्या जागी ठेवते, सरळ रेषेत. नंतर तितक्याच नीटपणे ठेवलेल्या घरी घालायच्या स्लीपर्स घालून ती आत जाते. फक्त 2 सेकंदांचा असेल हा सीन, पण त्यात किती शिकवण होती. आपण अनेकदा बाहेरून आल्यावर शूज चप्पल काढतो, पण ते कसे ठेवले आहेत याकडे लक्ष देत नाही. त्या छोट्या मुलीच्या कृतीत एक शांतपणा होता, एक सहज शिस्त होती. म्हटलं तर एक साधी छोटीशी गोष्ट, पण नीट नेटकेपणाची. आपल्या दैनंदिन जीवनात अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी असतात. जरूर नसताना फॅन, लाईट्स, AC आठवणीने बंद करणे, सार्वजनिक बागा, प्रेक्षणीय स्थळे, आपल्या आजूबाजूच्या परिसरात कचरा न टाकणे, गाडी चालवताना

0: फोनवर न बोलणे या छोट्या गोष्टी आपण सहज करू शकतो. फक्त स्वतःला थोडी शिस्त व सजगता हवी. एखादा कार्यक्रम सुरू असताना फोन सायलेंटवर ठेवणं चांगलं. एखाद्याशी बोलताना अधूनमधून आपल्या मोबाईलमध्ये डोकावणं समोरच्याला अपमानकारक वाटू शकतं. टी व्ही पाहत असताना बाहेरची एखादी व्यक्ती काही कामाकरता आली तर टी व्ही बंद केल्यास त्या व्यक्तीबद्दल आदर दाखवल्यासारखे होते. आजच्या काळात या फार आवश्यक गोष्टी आहेत. दिलेली वेळ पाळणं, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणं, रेड सिग्नलला थांबणं, झेब्रा क्रॉसिंग, या गोष्टी अनेक देशात त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग असतो. लहानपणापासून या गोष्टी करत आल्याने या शिस्तीच्या छोट्या छोट्या गोष्टी करताना त्यांना प्रयास पडत नाहीत. थँक्यू आणि सॉरी हे दोन छोटे शब्द पण नात्यामध्ये खूप मोठा फरक निर्माण करतात. आपण अनेकदा मनात आभार मानतो पण बोलून दाखवत नाही आणि कधीकधी एक सॉरी म्हणायलाही कचरतो. तिथे आपला इगो आड येतो. पण हे छोटे शब्द नात्यांना जोडून ठेवतात. खरं सांगायचं तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, जसे की चप्पल सरळ ठेवणं, लाईट्स फॅन बंद करणं, एखाद्याशी हसून बोलणं, मनापासून धन्यवाद देणं, या सगळ्या गोष्टींचं मनापासून कुठेच कौतुक होत नाही की त्यासाठी अवॉर्ड मिळत नाही, पण या सगळ्या छोट्या गोष्टी मिळून आपला स्वभाव, आपली पर्सनॅलिटी आणि आपलं आयुष्य घडवितात. मोठ्या गोष्टींचा आपण सगळेच विचार करतो पण आपलं आयुष्य खरं तर या छोट्या गोष्टींच्या पायावर उभं असतं. जाणीव, काळजी, शिस्त व थोडासा जिव्हाळा एवढं पुरतं. बाकी सगळं आपोआप घडत जातं. म्हणून प्रश्न हा नाही की आपण मोठं काय करतो. प्रश्न इतकाच आहे की आपण छोट्या गोष्टी किती मनापासून करतो. कारण आयुष्य समृद्ध करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. छोट्या गोष्टी मनापासून केल्या की आयुष्य आपोआप अर्थपूर्ण होतं. गेल्या वर्षी मी माझ्या मैत्रिणीच्या 61 कार्यक्रमाला तिच्या खेड्यावर गेले होते. त्यांचं 5-6 जणांचं एकत्र कुटुंब. सगळ्यांनी एकमेकांच्या विचाराने, समजुतीने आणि हौशेने कार्यक्रम केला. मनापासूनच्या आदरातिथ्याने पाहुणे मंडळी खुश झाली. मला विशेष भावली ती घरातली स्वयंशिस्त आणि एकमेकांना समजून घेणं. काकूंनी देवाकरता फुलाचा हार केल्यानंतर पुन्हा सुईत दोरा ओढून ठेवला. श्रीधरने फ्रीजमधलं पाणी घेतल्यावर बाटली पुन्हा भरून ठेवली. बाहेर जाताना सायलीने आईला विचारलं, बाहेरून काही आणायचं आहे का? म्हटलं तर या अगदी क्षुल्लक छोट्या गोष्टी पण यातून समजूतदारपणा, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव दिसून येते. शिवाय आपण काही विशेष करतोय अशी भावना नसल्याने प्रेम, जिव्हाळा व सुसंवाद टिकून राहतो.
1: चिंतन या कार्यक्रमाचा भाग 3 आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:35 झालीत. श्रोते हो ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या सदरात बीज प्रक्रियेच्या मदतीने करावयाचे कीड नियंत्रण याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. वाचक स्वर सुमेध मुंगले यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अंडाशयातील गाठीचे रक्षण, लक्षण, निदान आणि उपचार पद्धती याविषयी माहिती. ही माहिती देतील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके. सादर करते सदानंद कांबळी. निर्मिती असेल आकाशवाणीच्या परभणी केंद्राची. 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी माहिती. लेखन आणि निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. निर्मिती असेल आकाशवाणीच्या परभणी केंद्राची. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आज हा कार्यक्रम. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करू आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सात वाजून 7:40 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमाचा उर्वरित भाग प्रसारित करू 8:40. 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करू. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 10:00. 10:30 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करू. 11:00 गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत आपण ऐकू शकाल 11:00. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम 1:00 आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल 6:00. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम सहक्षेपित करू आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 आपलं घर आपलं वावर या कार्यक्रमात जनावरांमधील अनुवंशिकता सुधारणा आणि त्यासमोरील आव्हाने याविषयी डॉक्टर सुबोधकांत मिश्रा पशुवैद्यकीय अधिकारी सावरगाव तालुका कळंब जिल्हा यवतमाळ यांची मृणालिनी दहिकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करू. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 6:40 झालीत.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो ऐकूया कृषीवाणी हा कार्यक्रम.
2: शेतकरी बंधुवानी भगिनींनो, कृषीवाणी या आपल्या सकाळच्या दैनंदिन सत्रामध्ये आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी या आपल्या दैनंदिन सत्रामध्ये आज आपण ऐकूया बीज प्रक्रियेच्या मदतीने करूया कीड नियंत्रण याविषयीची माहिती. ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. बंधूंनो, सध्या परिस्थितीत खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहे. हंगामामधील मुख्य पिकाची लागवडीकडे उदाहरणार्थ कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका इत्यादीची लागवड करण्यात शेतकरी मित्रांचा कल असतो. हंगामामधील विविध पिकावर पोषक वातावरण उपलब्ध झाल्यास पिकाच्या पेरणी ते रोप अवस्थेपर्यंत किडीचा प्रादुर्भाव पाहावयास मिळतो. किडीचा प्रादुर्भाव पेरणी ते रोप अवस्थेत झाल्यास पिकाच्या वाढीला परिणाम करतो आणि त्याचा विपरीत परिणाम पीक उत्पादनावर होतो. संबंधित प्रादुर्भाव नियंत्रण करण्यासाठी प्रामुख्याने रासायनिक कीटकनाशकाचा वापर केला जातो, त्यामुळे पीक उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. त्या अनुषंगाने मुख्य पिकावरील पेरणीपूर्व करावयाच्या कामकाजामध्ये बीज प्रक्रिया करणे हे एक कीड नियंत्रण करण्याचे उत्तम उदाहरण आहे. बीज प्रक्रिया केल्यामुळे पेरणी ते रोप अवस्थेत आढळणाऱ्या किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होतो. सदर माहितीच्या माध्यमातून मुख्य पिकाच्या पेरणी करतेवेळी बीज प्रक्रियेचे महत्त्व जाणून घेऊया. कापूस लवकर किंवा मध्यम कालावधीकरता पक्व होणारे

0: वाहनाची निवड करावी। त्यामध्ये 140 ते 150 दिवसापर्यंत पक्व होणाऱ्या वाणाची लागवड करावी। बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडोक्लोप्रिट कीटकनाशकाची बीज केलेली असते, त्यामुळे रसशोषक किडीपासून सर्वसाधारण 2 ते 3 आठवड्यापर्यंत संरक्षण मिळते। म्हणून या काळात कीटकनाशकाची फवारणी करू नये। सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक कीटकनाशक थायोमिथोऑक्झिन 30% FS 10 mL प्रति 1 किलो बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी। त्यामुळे सुरुवातीच्या 25 ते 30 दिवस सोयाबीन पीक खोडमाशी या किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते। बीज प्रक्रिया करताना सर्वप्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी, त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची आणि शेवटी जैविक बुरशीनाशक आणि जैविक संवर्धन बीज प्रक्रिया करावी। मूग लीफ क्रिंकल रोग हा रोगग्रस्त बियाण्याद्वारे होत असल्यामुळे बियाण्यास गरम पाण्याची बीज प्रक्रिया 52 सेल्सिअस तापमानावर 20 ते 30 मिनिट पेरणीपूर्वी करावी। या रोगाचा दुय्यक प्रसार रस शोषणाऱ्या किडीमुळे होत असल्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इमिडाक्लॅप्रिड 70% WG या कीटकनाशकांची 5 ग्रॅम प्रति किलो किंवा इमिडोक्लोप्रिड 48% FS 10 mL प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी। मका पिकावरील नवीन लष्करी अळीसाठी स्वच्छता मोहीम राबवावी आणि शिफारसीत खताची मात्रा द्यावी, तसेच नत्र खताचा अतिरिक्त वापर करू नये। मका बियाण्यास सायंट्रोनिलिप्रोल अधिक थायोमिथोक्झॉम 19.8% FS 6 mL प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी। तर मंडळी, आताच आपण बीज प्रक्रियेच्या मदतीने करूया कीड नियंत्रण याविषयीची माहिती ऐकलीत। ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून।
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात। वाचक स्वर होता सुमेध मुंगले यांचा। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून। यावेळी सकाळचे 6:45 होत आहे।
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे। थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम अनुक्रमे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात, तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटरपर्यंत असतात. त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटरपेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल.

0: वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या शिस्त निदान कसं करतात? तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्यांच्यानं ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, शिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्तपुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असा होतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सीटी स्कॅन किंवा MRI स्कॅन. ते अधिक स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी ते आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्त्वाची आहे अशा शिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या शिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही शिस्ट करतो. त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत? तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं. ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते. त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन अंडोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्ट तयार झालेली असते ती शिस्ट पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधीकधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावे लागते.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपणा सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद

0: दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती. आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो. तसेच अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 अधिक लोक मृत्युमुखी पावले, तर 3000 जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत, तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भराव टाकून घरं बांधली जात आहेत, तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणारच आहेत, पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव अंधाळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आले. 102.7 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:55 झालीत.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत दिनविशेष आज हा कार्यक्रम.

श्रोते हो, आज आहे 15 जून. कवी सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 2 एप्रिल 1926 रोजी कोल्हापूर येथे झाला. ते एक अत्यंत प्रसिद्ध मराठी कवी आणि गीतकार होते. आपल्या साध्या, अर्थपूर्ण आणि भावपूर्ण भावकवितांसाठी ते ओळखले जातात. श्रोते हो, अत्यंत मितभाषी आणि स्वतःच्याच विश्वात रमणारे असा त्यांचा स्वभाव होता. त्या काळातील बहुतेक साऱ्या वाङ्मयीन नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रकाशित होत असत. कालांतराने ते रयत शिक्षण संस्थेच्या कीर्ती महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्याकडून त्यांनी मराठी पोवाडा वाङ्मय इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. बराच काळानंतर तो पोवाडा छत्रपती शिवाजी विद्यापीठ

ठाकडून प्रकाशित करण्यात आला. सावली आणि पानफूल ह्या त्यांच्या बालकविता रसिकांच्या पसंतीस आलेला काव्यसंग्रह होता. त्या कवितांचा बालभारती पुस्तकात समावेश करण्यात आला. खांडेकर यांनी मराठी चित्रपटात गाणी लिहिली होती. या फुलांच्या गंधकोशी या गाण्यामुळे ते प्रसिद्ध झाले. त्यांनी रचलेल्या काही कविता नामवंत संगीतकारांकडून संगीतबद्ध केल्या आणि भावगीत म्हणून प्रसिद्धीस आल्या. श्रोतेहो रोज दिसणारे निसर्गदृश्य, घडणारे प्रसंग, त्यातला गोडवा मुलांना दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या बालगीतांमधून केला. सावली सूर्याची हे त्यांचं आत्मकथन. खांडेकर यांचा 15 जून 1979 रोजी निधन झाले. श्रोतेहो आज भावकविता लिहिणारे सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

श्रोते हो, दिनविशेष आज हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं स्वाती गोलाईत यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: कोण गुणगुणत तुमच्या कानाशी, कोण हितगुज करत तुमच्या मनाशी। आकाशवाणी यवतमाळ।
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM। महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ।
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ।
3: नॅक मान्यता प्राप्त।
2: संपर्क गजानन समृद्वार सर, 95-274-28-472।
0: आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी। आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी। आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया।

श्रोते हो, आपण 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणार आहोत. शरीर, मन आणि आत्म्यामध्ये संतुलन राखणाऱ्या या प्राचीन भारतीय कलेचे महत्त्व अधोरेखित करणे आणि लोकांना निरोगी जीवनशैलीकडे वळवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. योग हा आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी जगाला दिलेला एक अनमोल ठेवा आहे, जो निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मानली जाते. श्रोते हो, योग दिनानिमित्त पद्मासन या योगासनाविषयी माहिती जाणून घेऊया. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पद्मासन अतिशय प्रभावी मानले जाते. हे योगासन खास करून नितंब, पायाचे घोटे आणि गुडघ्यासाठी लाभदायी मानले जाते. वात, पित्त आणि कफ याचे शरीरातील संतुलन राखण्यास मदत करते. पोटाच्या स्नायूवर हलका ताण आल्याने पचनाच्या तक्रारी दूर होतात. पाठीचा कणा मजबूत होतो आणि स्नायूंचा ताण कमी होतो. श्रोते हो, ताणतणाव आणि चिंता कमी होऊन मन प्रसन्न राहते.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

श्रोतेहो एक निवेदन ऐका. शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 20 आणि 21 जून 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरं देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत. तुम्हाला फोन करायचा आहे 0 72 32 24 54 64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार. निवेदन संपलं.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

आमची गाणी तुमच्या कानी, तुमची सखी आकाशवाणी। स्वरझनकार एका चित्रपटातून रसरंग, गीतांचे उठती तरंग, प्रगतीपथावर घेऊन जाती नितनवीन जाहिराती, तुमच्या सोबत तुमच्यासाठी आकाशवाणी यवतमाळ।

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 7:07 होत आहे. ठीक 7 वाज

अजून 10 मिनिटांनी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात
4: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
3: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
4: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
3: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
5: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
3: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
6: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
3: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे

0: गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं SP महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातलं अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गोब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यादृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: सीडब्ल्यू

0: पीआरएस म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र. तर तिथे आज एक 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं, आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं, याच्यावरती तिथे काम केलं जातं, आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं. आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
1: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या ICC महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहतंय, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज सोमवार दिनांक 15 जून 2026. आजचे दिनविशेष. ना ग गोरे यांचा जन्मदिन, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा स्मृतिदिन 1931 साली, सरोजिनी वैद्य यांचा जन्मदिन 1933 साली आणि कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा स्मृतिदिन 1979 साली. हे होते आजचे दिनविशेष.
3: दोन हजार 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते.
4: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित

0: पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्या

0: अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण ओळखलं पाहिजे, पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्त्वाची आहे. त्यातलं त्यात महत्त्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं, की कापसावरचे बोंडाळी, त्याचं सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही, तर डोमकळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्त्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे कळण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षांनी, म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी इट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषणही होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षथांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचं एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारच्या किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कळत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहेत, म्हणजे रासायनिक कीटनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचंही फार महत्त्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतंच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष झालं असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्या गरज पडते की आता रासायनिक कीटनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनाच्या अंत्यात आपण जे काही चांगली कीटनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा ओढून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं काय की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं, त्याचे औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण, हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे. अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्त्वाचं.

0: आहे, हा ही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्त्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही. मग आणि इव्हन आपण असं बघतो की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपला पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळं त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो, तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पा अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल?
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, परंतु काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, शेतीतील अनेक कामं महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम व्हायला करतात म्हणलं हरकत त्यामध्ये नाही आहे. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाही आहे, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आत्तापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला यामध्ये आहे आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्त्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही. तसं काढणीच्या वेळेला काढणी व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाही आहे. तसे

0: ले अंतर्मशागत जे कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे. आणि अचूकता आणायचं असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या. मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे. निश्चित पण याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते. मग महिलांना समोर ठेवून यंत्रनिर्मिती होते का ते उत्तर फार ठिकाणी न्यायचं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे. काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल. आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात त्याच्या आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा हवा ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे त्याचं महत्त्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात 102.7 MHz. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 7:40 झालीत. श्रोते हो ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: कार्यक्रमात सुरुवातीचा स्वर होता रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांचा.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ. NAC मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्धवार सर 95 274 28 472.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया श्रद्धा पराते यांची रचना. स्वर आहे अनिल खोब्रागडे यांचा, तर संगीत आहे अनिल आगरकर यांचं.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना?
0: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 8 वाजत आहे. थोड्याच वेळा समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. आपके दिवाने चित्रपटासाठी संगीत होतं राजेश रोशन यांचं.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

आंधी चित्रपटातील गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा, तर संगीत होतं आर डी बर्मन यांचं.

श्रोते हो, गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील उर्वरित रचना ऐकूया सकाळी 8:40. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 8:30 होत आहे. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इन्व्हेस्ट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2,00,000 अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ S. जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं

भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 435,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी NTA neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली NCR आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. या अंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयीसुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विषय सत्र आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. या वर्षीच्या महोत्सवात वेव्ज डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू 1000 Eyes या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CID काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस

0: पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. विटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. विश्वचषकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8-138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4-141 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएरिया फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .7 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 8:40 झालीत. श्रोते हो ऐकूया हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना. क्या कहना चित्रपटासाठी ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि हरिहरन यांना.

0: बंधन चित्रपटातील सुधाकर शर्मा यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता उदित नारायण आणि अलका याग्निक यांचा.
1: आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

नदीम श्रवण यांच्या संगीत निर्देशनात ऐकूया समीर यांची रचना. चित्रपट आहे एक रिश्ता. स्वर आहे कुमार सानू, अलका याग्निक, मोहम्मद अजीज आणि सारिका कपूर यांचा.

शंकर महादेवन आणि प्रीती उत्तम यांच्या युगलस्वरात ऐकूया जावेद अख्तर यांची रचना. अर्जुन पंडित यांच्या चित्रपटाला संगीत आहे दिलीप सेन आणि समीर सेन यांचं.

अर्जुन पंडित चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 9 वाजत आहे. थोड्याच वेळात विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 10 वाजलेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: उत्तरा केळकर यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: यशवंत देव यांच्या संगीत नियोजनात या गीताला स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा आजच घ्या.

0: संदीप खरे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी.

0: भारताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 10:30 झालेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड

मेरे सनम चित्रपटातील ही रचना गायली होती आशा भोसले यांनी. संगीतकार होते ओपी नय्यर आणि आवड ह्या श्रुत्यांची. सरोत्सव अमरावती महाराष्ट्रातून कमरुला ठेकेदार नसीम बेगम, आयशा खा, हदिया खा, असमा सालिया, शोएब खान, सायमा खान, मुश्ताबा खान, अफिया खान, राऊफ भाई, शाहिद भाई आणि गांधीबाग अकोला येथून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर, छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश आणि राशी शीतल राजेश, पांढरकवडा येथून अनिल बुरांडे, उषा, प्राची, अनुश्री आणि धनश्री बुरांडे, बल्लारशाचे सूरज लोंढे, प्राची आणि एकलव्य लोंढे, जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालन्याचे डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश भुतेकर, कार्तिक अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगे येथून वैभव गौरव लोखंडे. यानंतर ऐकूया किशोर कुमार यांना. चित्रपटाचं नाव आहे मुकद्दर का सिकंदर. गीत ऐकायचं या श्रोत्यांना पांगरा शिंदे, तहसील वसमत, जिल्हा हिंगोली येथून. रामचंद्र धोंडीबाई इंगोले, सिद्धांत टिक्कू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे, मास्टर विलास शिंदे आणि सुनील जबडे, अशोकनगर वसमत हिंगोली इथून दीपाली, राजू, पार्वती, सखाराम ठोके, रोहित, सोनू आणि मोनू ठोके, झुमरी तलैया इथून छकुली देव, छोटूदादा इंगोले, पेंटर रामचंद्र इंगोले आणि महेंद्र चौरसिया, हिमायतनगर जिल्हा नांदेडचे काशीनाथ पोपुलर, बबीता पोपुलर आणि मंगला भगत, बाजार चौक, पुलगाव महाराष्ट्र इथून अब्दुल कलाम आणि नाझिमा अंजुम.

रामपूर का लक्ष्मण चित्रपटातील हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी, संगीतकार आर डी बर्मन. पसंती या श्रोत्यांची आहे. खुपटी तालुका नेवासा येथून बंडूलोहार पोपळघट, माया शिवा चंद्रकला देवीदास पोपळघट, ज्ञानेश्वर पोपळघट. भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे, शुभांगी श्रावण, अनिता बिडवे. इस्लामपुरा सनावद इथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, बेबी मंतशा, रमेश गोड आणि मोहम्मद शादाब खत्री. सावदा तहसील रावेर जिल्हा जळगावचे डॉक्टर प्रशांत विहांश, सचिन सोपानराव अहिरे, सुनंदा रेशमा आणि सुप्रिया अहिरे. कोटवा नारायणपूर बाबापट्टी बलिया इथून ओमप्रकाश राय, उषा, अमित कुमार, हॅपी राय. दुबिहा नेवादा गाझीपूर इथून प्रतीक, रोशनी आणि प्रांजल राय. शेरपूर कला इथून अवधेश, प्रीती आणि नवनीत राय. माई वेस बीडचे किशोर उबाळे, मंगला, सपना, शीतल, अभिजित आणि सचिन उबाळे. आरेगाव इथून रामेश्वर बेहरे, मालुताई बेहरे, उत्तमराव जाधव आणि रामेश्वर, अभिजित, आकाश, ओमकार, आदर्श आणि समस्त बेहरे परिवार. यानंतर ऐकूया पुष्पा या चित्रपटासाठी सुनिधी चौहान यांच्या स्वरातील हे गीत. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना रिंगणी छत्तीसगड इथून दिनेश वर्मा, करुणा वर्मा. मोमिनपुरा आर्नीचे युसुफ भाई, सय्यद युनुस, सय्यद अय्यूब, इकबाल शहा, दिनेश बोरकर, प्रवीण सोयाम आणि अजय बोरकर, अक्षय भगत, अंकुश भगत, रवींद्र मनवर, प्रवीण ढोरे, सुनील भगत आणि राऊ भाई. गणेशपेठ पाथरटीची अंबादा शिंदे, संगीता अमोल आणि सुवर्णा शिंदे. यवतमाळ भोसा रोड इथून कैलास कुर्मिलकर, रत्नभापा कुर्मिलकर, निलेश, ज्योती, निकेश, राणी, प्रज्वल, निशांत, अमोल गड्डमवार, जया, आर्यन आणि समस्त परिवार. शनिवार पेठ बीडचे पी बी कुलते, हनुमंत समर्थ, श्रावणी आणि प्रथमेश कुलते.

जांभरून तालुका अर्धापुरीतून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज साध्वी आणि समस्त जोशी परिवार. परभणी इथून गणेश आरगावकर, डोंगरगाव जिल्हा राजनांदगावचे राष्ट्रपाल गजभे, राधिका, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभे. शिरपूर जैन जिल्हा वाशिमचे गिरीश देशमुख, सोनाली, रेणुका, आरव, अश्विनी, मौसमी, जयश्री जोशी, माधुरी जोशी आणि जीवाय देशमुख. गौतमनगर जिल्हा नांदेडचे प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे. शिवछत्रपती वडगाव यवतमाळ इथून महादेव वामनराव पाटील, प्रतीक पाटील, उत्कर्ष अनुष्का, तन्वी पाटील आणि अक्षय तायडे. शाहूनगर यवतमाळ इथून राहुल मनवर, सरलताई मनवर, विशाल, चेतन, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर. राम रहीमनगर यवतमाळ इथून जनाब शेख आझाद, बेगम लतीफा आझाद यांच्या पसंतीचं हे गीत आहे, मेरा जवाब या चित्रपटातील. गायक कलाकार अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास.

0: लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, 11वी कला मराठी माध्यम आणि 11वी वाणिज्य इंग्रजी माध्यम, कला शाखा BA, MA इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, संगीत आणि MA गृह अर्थशास्त्र, वाणिज्य शाखा BCom आणि MCom इंग्रजी माध्यम। आजच आपला प्रवेश निश्चित करा।
1: आपल्या रेडिओ सेटवर यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ।

श्रावस्ती सोसायटी यवतमाळ येथून भक्तराज बनसो, तिलोत्तमा शौरबी आणि बनसो परिवार यांच्या पसंतीचं हे गीत होतं. चित्रपट होता पुकार, गायिका आशा भोसले. आणि यांच्यासोबत हे गीत ऐकायचं होतं सायलीला पार कारणी इथून मांगेलालजी तुनगर, वच्छलताई अमोल चंद्रकला तुनगर, वीरा सुमित कुमार तुनगर, प्रतीक्षा बुलबुले, नारायण गायकवाड, दयानंद ओमकार, साई गायकवाड, कोळी तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून, मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथून, बाबासाहेब कंगणकर, साखरबाई, परमेश्वर, रोहिणी, श्रावणी आणि धनश्री कंगणकर, सेमिनरी हिल्स नागपूरचे नाना डोंगरदेवे, रमाताई, सीमाताई, रीमाताई, दीक्षाताई आणि राहुल डोंगरदेवे, देवदेवर्ष श्रोता संघ अमरावती येथून दिलीप लकडे, सुरेखा सारंग, धनश्री आणि शुभम लकडे, जरूर वरूळ महाराष्ट्राचे बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चरपे, रजनी कणेरे, पुणेचे पंकज आर्या आणि आधी वारोळे, तरोडा तालुकारणीतून बालू मनवर, रजनी, श्वेता लकी आणि मनीष मनवर, सिद्धेश्वरनगर यवतमाळचे पंजाब रामटेके, यशोधराताई, पूजा आणि श्राव्या रामटेके. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात चरस चित्रपटातील हे गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि पसंती ह्या श्रोत्यांची. काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत, संचित वाया, प्रथमेश, प्रणाली आणि देशमुख परिवार, सानवी आणि सर्वदा देशमुख. शेकापूरवाई तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धातून बापूराव बावणे, रत्नमाला, बापू हटवार, चंदाताई हटवार, रूपराज मिलबिले, किसन कुंबरे, ठेमाजी ठिकरे, वाल्मिकी बावणे आणि संजय बावणे. तिरुपतीनगर लातूर इथून संगीता, सूरज, पी आर जैन, दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन आणि जैन परिवार. पोफाळी जिल्हा यवतमाळचे जयराम सिंगनकर, दिशांत कुमार, वंदना धुळे, अर्पिता धुळे आणि सिंगनकर परिवार. गांधी चौक रोपड पंजाबचे हरदेव, मिका, बलविंदर बीरक, जयतेक बीरक आणि मिका बीरक.

0: हर जाई किया जा तेरे
1: लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ
2: दहा लाखांची लॉटरी मला वाव
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा

दुष्मक चित्रपटातील गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि स्वर किशोर कुमार यांचा आवड या श्रोत्यांची बाजार चौक नाचनगाव इथून आरती उषा आशा पूर्वी लता प्रदीप भगत विशाल भगत रामचंद्र भगत अयोध्यानगर राळेगाव इथून विनोद कुमार ढवळे वेणुताई रुचा आणि प्रथमेश ढवळे विजय चव्हाण तेजस्विनी अंकिता अनिकेत आणि माय चव्हाण वारणाशहापूर कोल्हापूर इथून महावीरनगर दारवा रोड यवतमाळ इथून साहेबराव मनवर रंजना कुणाल प्रीती प्रियंका वियान मनवर अशोक खडसे उत्कर्ष सोसायटी इथून वर्षा खडसे दारवा इथून शिवाजी आणि चंदाताई खडसे उमाळी जिल्हा बुलढाणा इथून उद्धव धोरण स्वरूपा अरुणकुमार धोरण अनुपकुमार धोरण पळशी तालुका खामगाव इथून विजय शेगोकार रेणुका जयश्री आणि ऋषिकेश शेगोकार यानंतरची रचना आहे लता मंगेशकर यांचा स्वराज चित्रपट आहे जमीन आसमान आणि गीत ऐकायचं या श्रोत्यांना बालाजी चौक यवतमाळ इथून ओटी श्रीवास मीनादेवी पूजा लता पूनम सोनी नितीन आणि मुकेश श्रीवास वरुळ जवळका इथून महेंद्र सरकटे विजया मिलिंद

वेंकट यांनी स्वराज वानखडे, कैलाश डोंगरे शैलाताई, ऋषिकेश संकेत संगप्रिय आणि अर्णव डोंगरे तळेगाव दशासर येथून, रवी डेहनकर आणि विकास देशमुख. फकीरा रेडिओ श्रोतासंघ बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू, पैलवान थोरात. बोराळधरण तालुका मालेगावचे दत्ता, सुनीताताई, सानिका आणि गजानन घायळ.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रेमगीत चित्रपटासाठी ही रचना. गायक कलाकार आहेत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर. गीत ऐकायचं या श्रोत्यांना धामणगाव रेल्वेतून विनोद लांजेवार, संगीता मुक्ता वंदिता आणि सोपान लांजेवार, शैलेंद्र पाटील, शांतताई सिद्धी, सृष्टी आणि समस्त पाटील परिवार सोलापूर महाराष्ट्र येथून, इंदूर मध्य प्रदेशचे स्वाती प्रयाग चौधरी, मालती भाऊ मराठा, गणेशदादा, कार्तिक भाऊ मराठा, संजना परी आणि नारायण खर्चे, मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, सरिता प्रिन्स, एकांश गव्हाणकर, सिद्धांत परणिता, वैशाली शैलेश, श्वेता सुमित आणि ध्वनी गव्हाणकर, हुकुम करमरकर, सुनीता हार्दिक, प्राची आणि तनु करमरकर बेर्डे येथून, हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी, सायराबानो दस्तगीर, फैजनबी शाकेर, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा, सिमरन शेख, सानिया शकील पठाण आणि समस्त परिवार.

आपकी पसंद या कार्यक्रमा श्रोते हो आपण ही आपल्या मनातील हिंदी गीतं कळू शकता. पत्ता आहे आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळतायत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट ती विमुक्ता.

0: बस मांगी उदे ये उदे ये उदे बस बस बस बस चला मैडम ये तो
1: थैंक यू चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलत.
0: अहो आम्ही कोण, वरुण आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम. चला.
1: नाही नाही पण भारी आहे सगळं, फारच गोड आहे. हो
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच.
1: नाही तेच सांगते, फार गोड वातावरण आहे हो इथे, किती शांती आहे.
0: आली लोकाले शांती नको, डीजे लागतो. लग्न लागलं वाजवा डीजे, मॅच जिंकली वाजवा डीजे, गणपती आले वाजवा डीजे, गणपती गेले वाजवा डीजे.
1: आहो आहो म्हणून तर इथे बरं वाटतंय.
0: अहो थोडा तुम्हा शहरातल्या लोकायला इथे जास्त करमत नाही, थोडं बरं वाटत. तिकडे स्विमिंग पूल आहे, डीजे, तिकडे गर्दी आहे, जा.
1: नाही नाही नाही नको बाई, बर ते जाऊ दे, तशी भीती नाही ना इथे.
0: छा
1: नाही जनावर वगैरे हो.
0: तिथूनच आलात ना बघ, नाही तर जनावर नाही आहेत, त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे.
1: हो का, बर झालं बाई. बर किती पैसे झालेत?
0: कसले?
1: अहो इथे आणून सोडायचे.
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या.
1: अगो बाई हो का, बर झालं. मला मला मला सांगा संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल?
0: तशी सोय नाही इथं.
1: हो बरं झालं सांगितलं, माझ्या मुलाला फोन करते, तो आणेल गाडी.
0: चला मग येतो.
1: हो
0: श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
1: अयो बाई अई फुलपाखरू थांब थांब. अरे देवा कृपा राहू दे रे बाबा.

0: किसी स्वच्छ पानी है। अरे अरे अरे अरे अरे मला गुदगुल्या होत आहेत रे। अरे मला सवय नाही पीस मसाजची। मॉलमध्ये ढिगाने पैसे घेतात तुमच्या या मसाजची। इथे फुकट आहे पण काय करू, सवय नाही बाबा। गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग कितीही चांगल्या असो अस्वस्थ व्हायला होतं। कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही। गो बाई, चिकूब कसं लगडलेत बाई, तोडू का? नाही नाही असं कसं, कुणी आहे का इथं? कुणी आहे का? माळी माळी हिंदी असते। बागबान बागबान कही है क्या? इस फळ का कैसे दिया?
1: आओ थोड़ा उबिंदास चालते।
0: अगं मी मराठीच आहे। नाही हो, विचारलेलं बरं। सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते आहो। त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जहागिरी वाटत असते। मला नाही आवडत तसं। आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते दुसऱ्यात। मी सांभाळते या गोष्टी।
1: सांभाळा सांभाळा, कसं आहे पाहणं सोपं असतंय, सांभाळणं कठीण।
0: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी?
1: नाही, माझंच विद्यापीठ आहे। हे फुलं पानं लई काय काय शिकून जात। तुम्ही तोडा बिंदास, हे तुमच्या पॅकेजमध्ये।
0: पॅकेज?
1: हे हवा पाणी प्रकाश फुलं फळं, समजा निसर्गदेवाचं पॅकेज आहे। आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आणि पिकनिक स्पॉटचं नाव दिलं।
0: हां अगं बाई, एकच घेते बरं का?
1: थोडा।
2: वा, ताज्या फळांचं गोडवा काय आवरच असतो। हा
0: वा वा वा वा सुरेख, आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते, शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाऱ्याकडे, मग आमच्या फळवाल्याकडे। ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जातं।
1: रामकृष्ण हरी।
0: एवढा वाईट होतं का जोक? जाऊ दे बाई। चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही के। नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा। चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा। मस्त आला फोटो। आता झालं शास्त्र पूर्ण। काय सुरेख हवाय, इथे बसून प्राणायाम करायला खूप मजा येईल। ह्या ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का? अगं तुम्ही का अंधारात? तुमच्याकडचं लाईट गेले आहेत का? हो बे, या लोडशेडिंगचं काहीच सांगता येत नाही। आमच्या डोंबिवलीतही अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का? येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होई। इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे। तुम्ही पण या बरं का इथं, मी पोस्ट करेन इन्स्टावर। बघा नक्की माझी पोस्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलं आहे माझ्या। काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेले तर दारं खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या अशा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता। काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल। काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही? अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिवलीसारखं। सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबापैकी तो रसगाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशा इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून। इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मनं तरी मोकळी झाली असती। मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती। आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे। ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचे नव्हते, पण जो मुलगा गेला होता की नाही तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती, पण तोंड देखली ओळख होती. अहो, पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट? काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर. पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माल यायची. महेश पण असायचा. आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची दोन लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात, तर सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या त्या गप्पांच्या टोळक्यात मलाही जावं वाटायचं. आई डोळे मोठे करायची. पुढे काय की कशावरून आत्याचं आणि बाबांचं मोठं भांडण झालं. मग आत्याचं घरी येणं कमी झालं. माझंही 12वी संपलं संपलं, लग्न झालं. अजून आले नाहीत ना लाईट? काय ग बाई, शी बिलं पाठवताना मात्र तत्पर असतात नाही?
3: चना नाही, जना जनार्दन है हमरा नाम.
0: भाऊ, मी तुम्हाला का चना म्हणेन? मी आज चनाला बघून चना म्हटलं. आणि तुम्हाला जना तरी का म्हणेन? ओ, तुम्हारी बायको बोलेगी ना. मैं परकी बाई काय को तुमको जना बोलेगी?
3: नाही मॅडम, वो तो हमको मुन्ना का डॅडी पुकारत है. अब मुन्ना का डॅडी
0: डॅडी
3: और नहीं तो का.
4: हसरत है रह गई कि कोई नाम से पुकारे.
0: ऐक, कोई बात नहीं भाऊ, जनार्दन भाऊ कोई बात नहीं. रोज सकाळी उठने का, आरशे के सामने खड़ा होने का और गुड मॉर्निंग जनार्दन बोलने का. हाँ देख, खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. हाँ, खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. नकली दुनिया की तू छोड़ दे सोहबत. जानेगा तू, मानेगा एक दिन, तुझ में ही बसी है सारी कुदरत.
3: वाह वाह वाह मैडम, आप तो बड़ी शायर निकली.
0: डोमल्याची शायर. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. रोज झोपेतून उठला की धडधड धडधड मेसेज असे तोंडावर आदळतात. पहिले ना मी ते डायरीत उतरवून घ्यायची. क्या हुआ ऐसा मुंह ऐसा खुला क्यों है तुम्हारा?
3: ये मैडम, मराठी की दिक्कत है ना, तो थोड़ा.
0: कोई बात नहीं, कोई बात नहीं. अरे हम मराठी लोग हैं ना, हमको हिंदी में बात करने में बड़ा अच्छा लगता है. मैं हिंदी में बोलती हूँ. वो क्या है ना, वो मोबाइल खोला ना तो धड़धड़ धड़धड़ मैसेज ऐसे तोंड पे आदरते थे. पहले तो मैं मैत्रिणियों पर ना ऐसे इम्प्रेशन डालने के लिए डायरी में उतर के लेती थी.
3: मैडम,
0: हाँ हाँ हाँ,
3: आप मराठी में ही बोलो. हम समझ लेंगे.
0: हो का, बरं चालेल. मग काय झालं माहिती आहे का? ते ऐसा आहे मेरा, मैं बोलने को बैठी ना तो बोलतीच रहती हूँ. कैसा दिया?
3: अरे मैडम, पहिले खाओ तो सही.
0: नको भाई, फुकट नको.
3: फुकट नाही, ये तुम्हारे पॅकेज मे आहे.
0: हे पण पॅकेज मध्ये?
3: और नाही तो का.
0: चांगलं रिसॉर्ट आहे. अजून काय काय पॅकेज मध्ये?
3: ऊपर फाइल है ना, उसमें है काका है. पर एक चीज है, हम बिना पढ़े बता सकते हैं, फोकट में मिलत है.
0: क्या क्या?
3: वो है सुकून.
0: सुकून? सुकून क्या होता है? सुकून क्या होता है?
3: बराबर, आप शहर से आए हो ना?
0: डोंबिवली से.
3: हाँ, इसलिए आपको पता ना ही है. यहाँ बैठो.
0: का है?
3: यहाँ बैठो तो सही मैडम.
0: हाँ बस ले, बोल.
3: हाँ, अब आँखें बंद करो.
0: का?
3: अरे बंद करो मैडम.
0: शी भाई, चोरबीर नसेल मंगळसूत्रात मध्ये घालते भाई.
3: का हुआ?
0: नाही काही नाही काही नाही, बस ले, डोळे बंद करते. हाँ
3: हाँ हाँ. अब शांति से सांस लेवा, शांति से छोड़ा. शांति से सांस लेवा, शांति से छोड़ा. शांति से सांस लेवा. हाँ, अब कान से सुनियो ये झरने की करकर,
4: ये पत्तों की सरसर, ये हवा का झोंका, ये बबरों की गुनगुन,
5: ఈ చెడియాకి చూచు

0: करना है सुकून। अरे सुकून ये जो आप पॉकेट में मिलते है, अरे लोग कहाँ कहाँ जाते हैं, सात समंदर पार जाते, हिमालय जाते, मिलत नहीं है सुकून आपको, पॉकेट में मिल गया सुकून। हाँ मैडम, ए मैडम,
1: छान वाटल।
0: अरे चना खाओ और छान वाटेगा।
1: ओ, एक पूड़ी दे दो।
0: एक का है मैडम, एक ले लो, दुई ले लो।
1: नहीं नहीं नहीं नहीं, फुकट नहीं, फुकट मिळालं म्हणून पोटावर खाऊ नाही, पोट बाहेर येत।
0: हे भगवान।
1: अगं बाई, हा पण वाईट होता का जोक माझा, जाऊ दे। चणे, वा खुसखुशीचा चणे, वा वा। सुरेख, आमच्या अनिरुद्धला बरं आहे बाई हे ठिकाण सापडलं नाही का। अनिरुद्ध माझा लेख हुशार आहे, कधी कुठे नेत नाही। काल मला म्हणाला, चल चल तुला फिरायला नेतो, इथे आणलं। छान आहे हो हे ठिकाण, मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे, आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा। नाही तर हल्ली काय बाई, 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी गजरगुंडी, आणि डीजेवरती भयानक आवाजात ती गाणी यायचं, यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस। किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला, पर मानशी किती घेत असतील हे, 3-4 हजार। काही नाही, आपली झौज आणि यांच्याकडे पैशाचा पाऊस। केवढी महागाई वाढली नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला? नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेसे, चपला, परसा, दागिने यांची किंमत काढली ना, तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये। यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच, ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली। गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं। आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे का नुसतं दिसायचं आहे? बरं हे कोणाला दाखवायचं, जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात, आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळवणणार तो, कौतुक नाहीच, कितीही बूड आपटा कौतुक नाहीच, आणि चाललंय तर कौतुकासाठीच, नाही का, जे आपल्याला हिच्याकडून त्याच्याकडून ह्याच्याकडून त्याच्याकडून हवंच असतं, असं अपेक्षा वाईट। ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान। उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल। आता तुम्ही म्हणाल काय गं बाई, ह्या बाई नुसतं रीलमधलंच बोलतात। बोलते तरी, हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बरं, हं, सगळ्यांच्या मानाखाली दुःखानं नाही बरं, हे मोबाईलवर असं बोट घासण्यात अच्छं करण्यात आयुष्य चाललंय। आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे, असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं आहे, त्याचं लागली झोप, पडला टणकन मोबाईल नाकावर, असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालो, कळवळलं ना पोरग, त्याचं सोडा। संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडत आहे म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे, आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा, सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही, नखा एवढाही रोग नाही। मग डॉक्टरनं विचारलं, का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता? तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तर माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन, शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे तेच बघते, पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे। म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो, तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रील सारखी।

0: मेंदूला थांबायची सवयच राहिली नाही. सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन. डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत. म्हणाले मोबाईलपासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली आहे मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते. मलाही म्हणते चल गो चल गो, पण माझी बाई कामच संपत नाही घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानातनं मोठा मेळावा भरणार होता, तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले. हे मोठं मैदान, काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन. मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो. लोक तहाण्याने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी. पाण्याची व्यवस्था ते तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली. धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ. काही घुसमटले, काही तुडवल्या गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध झाले. चार दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले. इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
1: सुमती, अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू, आणि मेले असते तर
2: मेली असतीस तर
1: मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
1: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
1: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतस ना, या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
1: तो एक सत्य.
0: मग आपण कोण, हवा का झोका?
1: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता, काय करून घेतलंस ग स्वतःच? कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा दुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो. नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू, जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो. काय असतं हे जाग होणं, माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
3: नाव
0: हा कोण तुम्ही?
3: फॉर्म भरतोय.
0: हा फॉर्म? रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
3: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते. इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
0: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे, तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्धचा उंचसा.
3: नाव?
0: अनिरुद्ध लोंढे.
3: तुमचं नाव?
0: माझं सुमती लोंढे.
3: वय?
0: 60.
3: नक्की?
0: हो, खोटं का सांगेन मी?
3: इथे खोटं चालत नाही.
0: मलाही नाही चालत. ओ, किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात, तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःचं हसं करून घ्यायचं? आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो ना वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटतं. गंमत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
3: आजार?
0: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
3: डोळ्यांचे विकार?
0: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा, काही भरा.
3: जेवण वेज?
0: हो वेज, नॉन वेज नाही खात मी.
3: इथे नॉन वेज मिळतही नाही.
0: मग का विचारलं? आहो काय का, अजबच आहे बे, कशी माणसं असतात नाही. इथे कोरड्या ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही हो. हे काही जणांचा ना हा आतला प्रवासच थांबलेला असतो. निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं, खट खट खट खट. तुमची की नाही लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही

0: पटलं, काही रिॲक्शनच कळत नाही बाई.
1: बरंय, होकार नकार कळत नाही आहे त्यामुळे मोकळं बोलतीये.
0: हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला.
1: ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल.
0: सगळं आपलं ठरवून बोलायचं, नाही का? स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का? जे वन. किती छान, टू गुड, लव यू, वा वा वा, सुंदर.
1: खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू.
2: मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय.
1: सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर.
3: ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे.
0: तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात, बरं का? हां, तुम्ही काय सांगत होते? हां, तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी

0: सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई रेसिपी चॅनल चालवते यूट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, यूट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हां, तुम्ही काय सांगत होते. हां, तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाऱ्याच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का. म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणली आहे म्हणून नाही वाईट वाटलं तिला, फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का. कायच करायचं बाई लोकांचं. माझा फोन कुठे गेला, फोन माझा फोन कुठे गेला, इथेच तर होता ना. हा, मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई, मग आता कुठे गेला माझा फोन. अरे, माझा फोन कुठे गेला. ओ, कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी आहे का, इथं आहे का कोणी.
1: काय झालं मॅम, काही अडचण.
0: अहो दादा, माझा ना मोबाईल दिसत नाहीये. हो,
1: ओके ओके, शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही.
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. काय ह्या दगडावर ह्या दगडावर ह्या ओळ्यात इथेच तर रमले मी. काय करू आता मी.
1: थांबा थांबा, आपण बघूया.
0: नाही, माझ्या मुलाला कळवायचं होतं ना. म्हणजे कसं हल्ली मोबाईलचा नंबर लक्षात राहत नाही ना.
1: आपण बघूया, थांबा.
0: ओ, माकडांनी नेलं असेल का.
1: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
0: या ओहळातून वाहून गेला असेल का.
1: नाही मॅम, एक मिनिट, आपण बघूया.
0: बाई, काय करू मी, मोबाईलशिवाय काही होत नाही हल्ली.
1: एक मिनिट, जरा उठता का.
0: मी उठून काय करू आता.
1: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर, उठले, घ्या.
1: हा बघ, हा घ्या.
0: बाई, तुम्हाला कसं कळलं.
1: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईलवर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: ऐको, सो सॉरी. सॉरी हा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंधळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना. सॉरी.
1: नाही मॅम, काहीच त्रास झाला नाहीये. तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. हा, काही लागलं तर सांगा. हा, आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का.
1: नाही, हे माणुसकी मध्ये.
0: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमको पाणी संपलं, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली. मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हात अनातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय. नको नको, मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं ताणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू. माझं धर्म बुडल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला. तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुख अजून लागली आहे मला. मी असाच वेंधळेपणा करते बाईशी. हे बघा, फोन कशासाठी शोधला होता. बसले तुमच्याशी गप्पा मारत. अहो, माझ्या लेकाला फोन करायचा होता. त्याने मला सांगितलंय फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो, मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात. नाही नाही नाही, मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पुलाजवळ. मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो, नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही, इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे. तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा. छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई, हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो, नुसतं कलकलाट माणसांचा. प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही. त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकं सुटतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये. माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्रविचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईलमुळे कळलं आपल्याला. हो, काय गं बाई. आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणी, गुलाबी साडी आणि वाटाण्याचा वांग्याचे पात्र पात्र

0: ताप करावी, मधुमेहाचं एकच औषध काळ्या वाटण्याची उसळ.
1: काय नुसती सगळ्यांनी दुकानं मांडली आहेत, बाजार भरलाय नुसता आणि आपल्याला कन्फ्यूज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात, बिल्डिंगमध्ये एकाचं संपलं का दुसऱ्याचं काम निघतं, सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवरवर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत, इलेक्ट्रिकवाले तोडतात मग परत बांधतात, मग गॅसवाले तोडतात मग परत बांधतात. अहो चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा, का तेवढा चांगला रस्ता खोदतो तुम्ही, शिमेंट का करणे काय, सगळे शिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज, ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचं नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय. काय हे, आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील, सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या वेळी धडकी वरती हो नाही का, दहीहंडी म्हणू नका, होळी म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, ते बरं लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, त्या मॅचेस, ते बँजो, ते नासिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत राहणारे उत्सवी माकडं झालो. म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची, आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की की मरण आहे, मेलोय का आपण. आले आमच्या सणांवर, आमचे सण बरे दिसतात, रागवलात. आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत, कुणाहीबद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जातं वे चिवचिवायला? स्वतःचं गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापडणे आली डोळ्यावर, जांभई नाही, काही नाही, छान हलकं वाटतं हो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे, इथल्या मालकाला भेटायला हवं, सुरेख वातावरण आहे. आई बापाची लाराची लेका मिलारी, चोली पिवली गो, नेसले अंजीरी सारी, माझ्या केसान गो, मालीला फुलेला चाफा, वासदर माल

माझा मुलगा रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे का हो, कसं वाटलं माझं गाणं? म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, ते तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, हे असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो. का व्हायचं ना मोठं? आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं? ह्यांना जमतं बाई. आमचं हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्धसमोर शक्ती पिक्चरमधला तो दिलीप कुमार असो ना, हो असे. आणि माझ्यासमोर एकदम गुरुवर्य, सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बाई. असं पण आनंद आहे, आनंद आहे. एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही, मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचं आहे तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलं आहे. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हो, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटतं.

0: करायचं. पण ते नाही झालं, नाही झालं, गोष्ट संपली. पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो, तरी पण ते येतं की नाही आपल्या पायापायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते. हे पापच ना, हे पापच. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात, काही म्हणालीस का? मी म्हणाले नाही, काहीच नाही. मी एकदम सावध झाले. म्हटलं बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना. निंदकाचे घर असावे शेजारी तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली. सर्वच गोड गोड बोलतात. आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं. आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो. अरे श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कोणी नाही आहे. आणि कोणी आलंच चुकून हात द्यायला तर कोण? हा का दिला याने हात? काय हवं याला? असे नाना संशय, विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला, कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची. कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो. कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हो हा विश्वास? सांगा ना, या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या जगण्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण? आपण हलतोय, डुलतोय, चालतोय, थांबतोय, खातोय, पितोय, झोपतोय, उठल्यानंतर कुठल्या देवाचं कुठलं स्तोत्र म्हणायचं, कुठला व्यायाम करायचा, कुठला ग्रीन टी प्यायचा, जेवायचं काय, बघायचं काय, कशावर रिॲक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. मग माझं काय? माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का? संपलंय का ते? मेलोय का आपण? इच्छा तू, मी येऊ खेळायला?
1: ए तुला नाही येता खेळता?
0: येत. हे बघ, हे बघ, ए बादलो बादलो, कट्टी कट्टी
1: कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचे मित्रमैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत असं आपलं मला वाटायचं. म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखे. ए ऐक ना, ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
1: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
0: हे बट्टी बट्टी. बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होतं. एकटं राहण्याची भीती, ही भीती अजूनही पाठ सोडत नाही आहे. नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी. बाहेर का बरं? घरातल्या भांडणामुळं? सतत भांडणं, आईबाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसती भांडणं भांडणं भांडणं. भांडणं इतकी टोकाला का जातात? मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे. पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं. आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते.
2: आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेस अवती भोवती पसरलेला असतो आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठ सोडत नाहीत. नको नको ही भांडण, भांडण नको देवा, ही भांडण नको. हॅलो अवीच्या आई का? मी 5 नंबरमधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंगमधल्या बर्थडे पार्टीला, मी नको जायला हवं होतं. मान्य मान्य आहे, खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाही आहे हो, माझे अजून मला त्रास होतो आहे त्या गोष्टीचा. मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं, एकदा, फक्त एकदा. थँक्यू सो मच, थँक्यू.
0: संगीता, राघवलीस का ग? तुझी श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता. तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखवलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं. माफ करशील का ग राजा? मला एकदा म्हण मला माफ केलंस, एकदा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. हॅलो, अहो मी बोलते. तुम्हाला एक विचारायचं आहे आणि एक सांगायचं पण आहे. एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच. असं एक पाप माझ्या हातून घडलं आहे, महेशला नाही काढू शकले हो मनातून. हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा, पण तुम्ही नाही ऐकलत.
3: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात, सांगा ना. कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्याप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात. आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता. म्हणजे म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात? सांगा ना, तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात? हो हो,
2: उभं बालपण आईबाबांच्या भांडणात घालवलेली मी, मी काय करू तुमच्या या देवपणाचं? माझ्या देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला. माफी नाही मागत तुमची, नाही माफी मागत. मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल.
0: हे माफी मागणं चांगलं असतं बरं. मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं. तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण. मग त्याच्याकडे परत जाताना काय ही सगळी ओझी घेऊन जायची, काय हे मन काळं कुट्ट करून जायचं, नाही का? ती ओझी उतरवून जाऊया. जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया. मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया. मुक्त अशी विमुक्त अशी मी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते. श्रीकृष्णाचा पावा होते, ज्योतही बनते इसा पुढली. दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. जन्मजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते. हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला. अंग अंग मी अनंत होते,
2: अंग अंग मी अनंत होते।

0: ಅಂಗ ಅಂಗಮಿ ಅನಂತ ಹೋತೆ.
1: ಮ್ಯಾಮ್ ಮ್ಯಾಮ್, ವೇಳ ಝಾಲಿ.
0: हो का?
1: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत.
0: अगं बाई, हो का? बरं झालं, माझं मन नाहीच भरलं इथून. मला इथे राहायला खूप आवडेल.
1: मोस्ट वेलकम मॅम.
0: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
1: नाही मॅम, 24 तास पॉवर असते.
0: हो का? बरं, मला काय करावं लागेल?
1: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम.
0: बरं.
1: येस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक्यू.
0: हो, बरं झालं बाई, मला इथे राहायचंच आहे. निघते बरं का मी? बरं, तुमची लाईट आलीच नाही ना अजून? येईल.

बाबा बाबा आई गेली. गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत. हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली. दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटरमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा एका http://awards.gov.in. आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 1:05 गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप सहित 558 किलो हर्ट्ज अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

पुस्तकात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हे नातं प्रत्यक्ष भेटीगाठींचं नाहीये, हे नातं रक्ताचंही नाहीये. ते अनेकदा एकतर्फी असतं, पण तरीही ते अत्यंत प्रभावी असतं. हे नातं असतं कलाकारांशी, गायकांशी, अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, लेखकांशी, काल्पनिक पात्रांशी आणि विविध मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रमांशी. आणि याच नात्याला आपण फॅन्डम किंवा फॅन कल्चर असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या काळात जगभरात कोट्यावधी लोक विविध कलाकारांचे चाहते आहेत. कुणाला एखाद्या गायकाचा आवाज आवडतो, कुणाला एखाद्या अभिनेत्याचा अभिनय, कुणाला एखाद्या कथेमधलं पात्र स्वतःसारखं वाटतं, तर कुणाला एखाद्या खेळाडूच्या संघर्षातून प्रेरणा मिळते. या आवडीचं रूपांतर हळूहळू एका मोठ्या भावनिक नात्यात होतं. म्हणूनच एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक पहाटेपासून रांगेत उभे राहतात, एखाद्या गायकाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, एखाद्या मालिकेचा शेवटचा भाग पाहताना डोळ्यात अश्रू येतात, किंवा एखाद्या कलाकाराच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशासारखा साजरा केला जातो. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की फॅन कल्चर हा काही आधुनिक काळात अचानक निर्माण झालेला प्रकार नाहीये. यापूर्वीही लोक कलाकारांशी, कवींशी, लेखकांशी भावनिकरित्या जोडले जात होते. मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय. आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय.

मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपल्या खूप जवळचा आहे आणि आपण त्या गोष्टीचा भाग कधी बनतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि तो विषय म्हणजे फॅन कल्चर आणि फॅन्डम. आपण कलाकार, मालिका, कथा यांच्याशी इतकं खोलवर कसं काय जोडलं जातो त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी जीवनात नातेसंबंधांना फार महत्त्व आहे. माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो कुणाशी तरी जोडला जातो. कुटुंब, मित्र, शिक्षक, समाज आणि पुढे आयुष्यात अनेक व्यक्ती त्याच्या भावविश्वाचा भाग बनतात. मात्र गेल्या काही दशकात

मित्रांनो, मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर माणूस स्वतःला समजून घेण्यासाठी अनेकदा इतर व्यक्तींचा आधार घेतो. किशोरवय आणि तारुण्य हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ असतो. या काळात तरुणाई स्वतःची ओळख शोधत असते. त्यांना प्रश्न पडतात की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझी मूल्य काय आहेत, माझी स्वप्न कोणती आहेत. अशा वेळी एखादा कलाकार, एखादं पात्र किंवा एखादी कथा त्यांना स्वतःचा आरसा वाटू लागते. त्या कलाकाराचा संघर्ष, त्या पात्राचं धैर्य किंवा त्या कथेतील मूल्य त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यातून एक भावनिक नातं तयार होतं. कधी कधी एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतो. अर्थात तो प्रत्यक्ष आपल्यासोबत नसतो, पण त्याची गाणी, त्याचे विचार, त्याची भूमिका किंवा त्याच्या मुलाखती आपल्याला प्रेरणा देतात. अनेक लोक सांगतात की काही विशिष्ट गाणी ऐकून त्यांनी नैराश्याच्या काळात स्वतःला सावरलंय. एखाद्या पुस्तकानं त्यांना नवी दिशा दिलीय किंवा एखाद्या मालिकेनं त्यांना आशा दिलीय. त्यामुळे त्या कलाकृतीशी आणि त्या कलाकारांशी त्यांचं नातं हे अधिक दृढ होतं. मंडळी, फॅन्डमचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे समुदायाची भावना. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समूहाचा भाग व्हायचं असतं. जेव्हा समान आवड असलेले लोक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळाच समुदाय तयार होतो. एखाद्या कलाकाराचे चाहते एकमेकांना कधीच भेटले नसतील. त्यांची भाषा, संस्कृती, देश वेगळे असतील, पण त्या कलाकारावरील प्रेम त्यांना जोडून ठेवतं. या समुदायांमध्ये मैत्री निर्माण होते, चर्चा होतात, कल्पना मांडल्या जातात आणि अनेकदा आयुष्यभर टिकणारं आपुलकीचं नातं तयार होतं. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात फॅन्डम ही केवळ आवड राहिली नाहीये, तर ती एक सांस्कृतिक शक्ती बनली आहे. चाहते सामाजिक उपक्रम राबवतात, निधी संकलन करतात, पर्यावरण मोहिमा चालवतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि समाजोपयोगी कामांमध्येही सहभाग घेतात. अनेक कलाकारांचे चाहते त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि यातूनच दिसून येतं की योग्य दिशेनं वापरलं गेलं तर फॅन्डम हे समाजासाठीही सकारात्मक शक्ती ठरू शकतं. खरा चाहता तोच असतो जो आपल्या आवडत्या कलाकाराचे चांगले गुण आत्मसात करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्गही स्वतंत्रपणे घडवतो. त्यामुळे तरुणाईसाठी या विषयातून मिळणारा एक महत्त्वाचा संदेश असा की प्रेरणा घेणं आवश्यक आहे, पण स्वतःची ओळख निर्माण करणं त्याहूनही अधिक आवश्यक आहे. तुम्हाला एखादा गायक आवडू शकतो, एखादा अभिनेता प्रेरणादायी वाटू शकतो, एखादा लेखक तुमच्या विचारांना दिशा देऊ शकतो, पण शेवटी तुमची कथा तुम्हालाच लिहायची आहे. तुमचं जीवन, तुमची स्वप्न आणि तुमची ध्येय ही तुमची स्वतःची असली पाहिजेत.

छान कल्चर आपल्याला सांगतं की कला, कथा आणि सर्जनशीलता यांच्यात माणसांना जोडण्याची विलक्षण ताकद आहे. एक गाणं हजारो लोकांच्या भावना व्यक्त करू शकतं. एक कथा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते. एक कलाकार अनेकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकतो. म्हणूनच फॅन्डम ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाही आहे, ती मानवी भावनांची, ओळखीची, समुदायाची आणि प्रेरणेची कहाणी आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग अधिक वेगानं बदलतंय तेव्हा लोकांना अशा गोष्टींची गरज आहे ज्या त्यांना जोडून ठेवतील, समजून घेतील आणि आशा देतील. कलाकार, कथा आणि संगीत हेच काम करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्याशी खोलवर जोडले जातो. या जोडणीमध्ये प्रेम आहे, आदर आहे, प्रेरणा आहे आणि स्वतःला शोधण्याचा एक प्रवासही दडलेला आहे.

मंडळी फॅन्डमचं खरं सौंदर्य याच गोष्टीत आहे की ते आपल्याला केवळ कोणाचा तरी चाहता बनवत नाही, तर अनेकदा आपल्यातील सुप्त क्षमता ओळखण्यासही मदत करतं. एखाद्या कलाकाराचा संघर्ष पाहून आपण मेहनतीचं महत्त्व शिकतो, एखाद्या कथेतील पात्राकडून धैर्य शिकतो, एखाद्या गाण्यातून भावनांना अभिव्यक्त करण्याची ताकद मिळवतो आणि एखाद्या समुदायातून एकमेकांना साथ देण्याची प्रेरणाही मिळवतो. त्यामुळे फॅन कल्चरकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता मानवी नात्यांच्या आणि भावनिक विकासाच्या एका महत्त्वाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहणं गरजेचं आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: परियोजना को मंजूरी दे दी है। 48 ब्लॉक खंडों को शामिल करते हुए कवच सुरक्षा प्रणाली के चौथे संस्करण को 598 किलोमीटर के मार्ग पर लगाया जाएगा। उधर अंबाला मंडल के लिए 201 करोड़ रुपए की कवच परियोजना को भी मंजूरी दी गई है। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज का सेंसेक्स आज 736 अंक बढ़कर 76,264 पर बंद हुआ। उधर निफ्टी 231 अंक बढ़कर 23,854 दर्ज हुआ। अमेरिका में फीफा फुटबॉल विश्व कप में आज स्पेन का सामना काबो वर्डे से होगा। ये मैच भारतीय समय अनुसार रात 9:30 बजे से शुरू होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हे मांगी कुळकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत भरणार। आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार। इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत। नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र एनटीए कडून जारी। आणि उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू। आता सविस्तर बातम्या। राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे। आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। एकूण 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे। तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक देखील मांडलं जाणार आहे। 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली। दिल्ली इथं आज झालेल्या योग दिनाच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। निरोगी वृद्धत्वासाठी योग ही या वर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे। संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली। योग केवळ भारताचा सांस्कृतिक वारसा न राहता आरोग्य आणि कल्याणासाठीची एक सामायिक जागतिक चळवळ बनला असल्याचं त्यांनी नमूद केलं। इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं। इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला आहे। हा करार पूर्ण झाला असून यानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले। संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलंय। यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले। गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारनं देशातल्या मध्यमवर्गीयांना आर्थिक सुरक्षा, उत्तम सुविधा आणि नवीन संधी देऊन सक्षम करण्यासाठी व्यापक बदल केले असल्याचं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी म्हटलंय। समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी सरकारच्या विविध धोरणांचा उल्लेख केला। यात प्राप्तिकर सुधारणांद्वारे कर सवलत आणि GST द्वारे कर प्रणालीत पारदर्शकता यांचा समावेश आहे। प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना यासारख्या उपक्रमांमुळे सरकारनं मध्यमवर्गीय ग्राहकांना सक्षम केलं आहे। हा वर्ग आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनांना गती देण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचं नबीन यांनी नमूद केलं। 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होतो आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीची स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. या 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील.

0: डॉग बाजार या विभागात यावर्षी 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. यावर्षी मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. कामगार कायद्यांच्या नव्या 4 संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महाराष्ट्रातील नियमांचा मसुदा प्रसिद्ध केलाय. हा मसुदा महाकामगार विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी आणि नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलंय. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात किंवा ईमेलद्वारे सूचना पाठवता येणार आहे अशी माहिती कामगार विभागानं दिली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहे. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTAच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या PM जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होतील. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर पंपाशी संबंधित तांत्रिक अडचणींचं त्वरित निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे विशेष तक्रार निवारण मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलंय. हे मेळावे 16, 23 आणि 30 जून रोजी नागपूर ग्रामीण मंडळातील विविध उपविभागांमध्ये होणार आहे. या शिबिरांमध्ये नादुरुस्त पंप, सौर पॅनलचे नुकसान, वेंडरशी संबंधित समस्या आणि तक्रार नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यांना उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणनं केलंय. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त काल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात स्वेच्छा रक्तदानाबाबत जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. विभागीय रेल्वे रुग्णालयासह जुन्नारदेव, आमला, वरोरा आणि वर्धा इथं आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्तदानाचं महत्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केलं. या उपक्रमांमध्ये 175 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. सुरक्षित रक्त जीवन वाचवते हा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छा रक्तदानात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं. बुलडाणा जिल्हा रुग्णालय आणि राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक रक्तदाता दिनानिमित्त काल प्रभात फेरीसह विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 50 अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या आदर्श रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अमरावती परतवाडा राज्य महामार्गावरील शेकडो वृक्षांना जाणीवपूर्वक आग लावून नष्ट केलं जात असल्याचा गंभीर आरोप वृक्षप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी केलाय. वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असतानाही काही घटकांकडून वृक्षांच्या बुंध्यांना आग लावून त्यांचा नाश केला जात असल्याची चर्चा आहे. महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करून उर्वरित वृक्षांकडे संरक्षण करण्याची मागणी करण्यात येत असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. ब्रिटिश सरकारनं मुलांना डिजिटल जगाच्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सोमवारी जाहीर केलं की देशात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. गेमिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग सेवांवरही कडक निर्बंध लादले जातील. पंतप्रधान स्टार्मर यांनी बंदी घालण्यात येणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची नावं अद्याप जाहीर केलेली नाही, पण त्यांनी हे स्पष्ट केलंय की हा नियम पुढील वर्षाच्या सुरुवातीला लागू होईल. येत्या काही तासात विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या देखील याच जिल्ह्यांसह वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया इथं वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान अधूनमधून ढगाळ वातावरण असलं तरीही आज आणि उद्या वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अकोल्यात काल पावसानं संध्याकाळी दमदार हजेरी लावली. संपूर्ण शहर काळ्या ढगांनी व्यापलं गेलं आणि त्यानंतर दीड तास झालेल्या पावसानं तापमानाची दाहकता कमी झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत भरणार. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र NTA कडून जारी. आणि उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. मखमली अंदाज.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देते. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो. जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI.

0: भरा क्रेडिट स्कोर वाढवा पुढील लोन सहजपणे मिळवा कार नाही तर माझा फोटो तरी घे तुम्ही कोण
1: RBI सांगते
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा

0: आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमएसश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
0: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरू आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे, असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, OTT, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि साराडोसा दिग्दर्शित टाईम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल, असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली, तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा ST महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात

0: शेअर बाजारात जोरदार तेजी आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स्ड डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
8: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
9: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
8: सहज संवाद.
10: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञानविषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्त विशेषमध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोव्हेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला। भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे। या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्यानं बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली। भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं। या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे। भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ।
1: भारत इनोव्हेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे, ते फार लोकांना माहित नाही। भारत बेसिकली इनोव्हेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे, त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे। भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे। पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोव्हेट विथ स्केल अँड स्पीड। फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केटमध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्समध्ये केला आहे। प्रेसिडेंट मॅक्रॉन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत। हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो। या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेस वर प्रमुख काम होईल। 13 प्रमुख क्षेत्र आहे, डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी। त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ। उदाहरणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय? समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल, त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकतील। अजून एक उदाहरण, एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप। IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात

0: वापर करून आपल्याला स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार, किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम यूज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील. हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन. पण स्टार्टअपवर काय परिणाम होईल? सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल. या उपरांत 120 पेक्षा जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोपमधील इन्व्हेस्टर कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील. पिच सेशन्स, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग होतील. त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टमध्ये बदलू शकतील. दुसरे, फंडिंग सोपे होईल. डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो. फ्रेंच व्हेंचर कॅपिटलशी जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. तिसरे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे, आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. IIT सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, IP प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे, यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर न जाता इथूनच ते काम करू शकतील. भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअपसाठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजनसारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं UPI-सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
2: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योमी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाही तर ते जागतिक सुरक्षा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150 अधिक उदयोन्मुख स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी

0: भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलोसिस येथील शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतलाय. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशाचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलर करून दुप्पट म्हणजे 32 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलंय. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियन मध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत तर 150 अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्समध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, औषध निर्माण क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्हवरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा क्षण असेल तो या आर्थिक राजधानींना टिपलेला आहे. तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशादरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, 11वी कला मराठी माध्यम आणि 11वी वाणिज्य इंग्रजी माध्यम, कला शाखा BA, MA इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, संगीत आणि MA गृह अर्थशास्त्र, वाणिज्य शाखा BCOM आणि MCOM इंग्रजी माध्यम. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
5: शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम ऐकूया. आपलं घर आपलं वावर

आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, शेताच्या वाही झालेल्या आहे आणि मृगही नक्षत्र सुरू झालेलं आहे. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे पावसाची. यावर्षी भरपूर पाऊस व्हावा आणि हिरवंगार रान व्हावं, शेतकऱ्यांचं हिरवं स्वप्न साकार व्हावं हीच सदिच्छा व्यक्त करूया आणि ऐकूया हे सुंदरसं गीत.

0: आत्ताच आपण फटाकडी या चित्रपटातील ही रचना ऐकली. गायक कलाकार होते महेंद्र कपूर आणि आशा भोसले. शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया जनावरातील अनुवंशिक सुधारणा आणि त्यासमोरील आव्हानं याविषयी पशुतज्ज्ञ डॉक्टर सुबोध मिश्रा यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण जनावरांमधील अनुवांशिक सुधारणा आणि त्यांच्यासमोरील आव्हाने या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत डॉक्टर सुबोध मिश्रा सर, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय चिकित्सालय सावरगाव, तालुका कळंब या ठिकाणचे. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
2: धन्यवाद मॅडम. नमस्कार.
1: सर, जनावरांची अनुवांशिक सुधारणा ही नेमकी काय आहे, तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी.
2: कोणत्याही लिव्हिंग थिंग म्हणजे जे सजीव सृष्टी आहे त्यांच्यात जेनेटिक मटेरियल म्हणजे अनुवांशिक घटक असतात, जे त्याचं एकंदरीत त्याचं आयुष्य किती असेल, त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याची शरीराची संरचना काय होईल, त्याला पुढे चालून कोणते रोग होण्याची संभावना आहे, या सगळ्या गोष्टी ते ठरवत असतात. त्याला इंग्रजीत जीन्स असे म्हणतात, मराठीत त्याला जनुकीय संच म्हणतात. ठीक आहे. तर हे जे जनुकीय संच आहेत, क्रोमोझोम्स आहेत किंवा जीन्स आहेत, हेच ठरवतात की एकंदरीत आता समजा कुत्रा आहे तर तो कुत्र्यासारखाच का होईल, किंवा गाय आहे तर ती गायसारखीच काय होईल. आता अनुवांशिक सुधारणा म्हणजे काय असते की आधी आपण आता बघितलं आहे की सहसा पशुपालक हे दूध उत्पादनासाठी मोठे जनावर ठेवतात, किंवा जर ते बकरी वगैरे ठेवत असतील तर मेंढी ठेवत असतील तर ते आपल्या याच्यासाठी उणीसाठी किंवा लोकर वगैरे असते त्याच्यासाठी मेंढी ठेवतात, आणि जर ती शेळी असेल तर ते मांस वगैरे याच्यासाठी. तर अनुवांशिक सुधारणेमध्ये काय होते की कमीत कमी जनावर ठेवून त्यांच्याकडून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल. आता जसं समजा की तुमच्याकडे एक गाय आहे जी 5 लिटर दूध देत आहे, आणि अशा समजा तुमच्याकडे 4 गाय तुम्ही ठेवला तर ते किती झालं, 20 लिटर. मी तुम्हाला म्हटलं की एक अशी गाय आहे जी दिवसा जी त्याचं एकंदरीत दूध दिवसाला 80 लिटर आहे, ब्राझिलियन गिर नावाचं गाय, गिरलँडो म्हणून ब्रीड आहे ब्राझिलियन, ती 80 लिटर दुधाचं उत्पादन आहे. तर आता मला सांगा ती एक गाय तो पोसत आहे, त्याला खर्चही त्या मानानं कमी लागत आहे, आणि तुम्ही 4 गाय पोसत आहे तरी तुम्ही 20 पर्यंतच पोचत आहे आणि तो समोरचा 80 पर्यंत. हा फरक पडतो अनुवांशिक सुधारणेचा.
1: हा
2: तर एकंदरीत हा थोडक्यात विषय असाच आहे की जो जनावरे आहेत जी आपण पोसतो त्यांचं एकंदरीत सुधारणा कशी करता येईल, की जेणेकरून आपल्याला कमी जनावर ठेवून जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल. कारण आजकाल जनावर ठेवणं हे एक तर खर्चिकही गोष्ट आहे, आणि त्यांच्यात कसं असते की जनावरात वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक आहेत. जसं माणसात आपण बघितलं आहे की कोणी क्रिकेटपटू चांगला असतो, कोणी वक्ता चांगला असतो, कोणी अभिनेता चांगला असते, अशा प्रकारे जनावरातही खूप सारे घटक असतात जे त्या त्या स्पेसिफिक स्पेशीजपुरत्या त्या मर्यादित असतात, आणि त्या स्पेसीजमध्ये पण काही काही गोष्टी अशा असतात की त्या पर्टिक्युलर घटकातच म्हणजे त्या पर्टिक्युलर जनावरांतच ते आढळतात. जसं आपल्या भारतीय नस्लीच्या ज्या गायी आहेत भारतीय याच्या, तर त्याच्यात असं आढळते की रोग प्रतिरोधक क्षमता त्यांची अतिशय उत्तम असते, कारण धुळीत किंवा गर्मीच्या वातावरणातही त्या तेवढ्याच उत्पादन देऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे जनताशी लढण्याची त्यांची जी क्षमता असते ती अतिशय उत्तम असते. तीच जर तुम्ही बाहेरच्या ब्रीड आणल्या, जसं HF झालं, होलस्टेन फ्रिझियन किंवा जर्सी झालं, तर यांना तेवढं हवामानमध्ये सहन होत नाही आपल्याकडचं, आणि दुसरं जनताला ते खूप लवकर बळी पडतात. तर हे का बरं झालं आहे, कारण हे वर्षानुवंश जसं जसं उत्क्रांती होत गेली, इव्हॉल्युशन, त्या अनुषंगानं त्यांच्यात बदल झाले आणि ते घटक त्यांनी आपल्यात समावून घेतले, त्याच्यामुळं आपल्याला हा फरक

0: दिसतो आलं लक्षात. तर एकंदरीत अशी बाब आहे.
1: बरं सर, खूप छान आपण या ठिकाणी आनुवंशिकतेबद्दल समजून सांगितलेलं आहे. आणि आनुवंशिक सुधारणा करण्याची सद्य परिस्थितीमध्ये जनावरांमध्ये का गरज भासते आहे सर?
0: कसं आहे की दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे आणि जमीन कमी पडत आहे. एकंदरीत आता बघितलं, आधीच्या पिढीकडे ज्यांच्याकडे समजा 10 एकर जमीन होती, तर ते आता ते विभाजितून कोणाकडे 2 एकर 2.5 एकर असंच राहिलं आहे. आणि उरलेल्या ठिकाणावर पण आपल्याला काँक्रीटची जंगले दिसत आहेत, इमारती. तर अशा वेळेस काय होते की एकंदरीत खूप जास्त जनावरे पोसणं, जसं खंडीभर म्हणा किंवा 2 खंडी जनावर म्हणा, तर हे फारच अवघड जात आहे पशुपालकांना.
1: म्हणजे आधीच्या काळात ते होऊन व्हायचं, पण आता संयुक्त कुटुंब विभक्त
0: झालेले आहेत आणि लोकसंख्या पण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे की हे एकदम अतिशय जास्त प्रमाणात जनावर ठेवणं हे आता पॉसिबल व्यवहारिक नाहीये. आणि जर ते व्यवहारिक जरी असलं तरी तेवढी जमीन नाही, आणि असली तरी ते खर्चिक खूप आहे. तर या सगळ्या बाबतीत जेव्हा लक्षात आल्या तेव्हा वैज्ञानिकांना असं आढळलं की काही आपण जेनेटिक बदल करू शकतो. जसं कसं आहे की आता आत्ताची जी पिढी आहे त्याला समजा आपण चांगल्या अनुवंशिक पिढीसोबत जर क्रॉस केलं तर जी पुढची पिढी होते त्याच्यात त्या दोन्ही पिढीचे कॅरेक्टर्स येतात. ठीक आहे, आता त्या पुढच्या सुधारित पिढीला जर आपण आणखीन चांगल्या याने क्रॉस केलं तर जी तिसरी पिढी येते त्याच्यात त्याच्यापेक्षाही उत्तम हे कॅरेक्टरिस्टिक येतात. अशाच प्रकारे ब्रीड डेव्हलपमेंट होते. हे जर तुम्हाला बघायचं असलं कुत्र्याचं, मी तुम्हाला उदाहरण देतो. आजच्या ज्या जेवढ्याही फेमस ब्रीड आहेत कुत्र्याच्या, ज्या प्रसिद्ध ब्रीड आहेत, तुम्ही ते लॅब्राडॉर घ्या, जर्मन शेफर्ड घ्या, पॉमेरेनियन घ्या किंवा लासा एप्सो घ्या, यांसारख्या ह्या सगळ्याच ब्रीड ह्या अनुवांशिक सुधारणा कार्यक्रमातूनच झालेल्या आहेत.
1: अच्छा,
0: तसंच आजकालच्या जेवढी तुम्हाला जे मोठ्या उत्पादनाच्या गाई दिसतात, जसं होलस्टेन फ्रिझन झालं, जर्सी झालं, या सगळ्या ब्रीड्स पण जनुवांशिक सुधारणेतूनच घडवून आणलेल्या आहेत. म्हणजे 100-100 वर्षे 200-200 वर्षे वैज्ञानिकांनी यांच्यावर सतत अनुवांशिक प्रोग्राम सुधारणा केली आणि त्याच्यानंतर या ब्रीड घडल्या. ज्याचा जो डायरेक्ट बेनिफिट आहे, ज्याचा जो सरळ फायदा आहे, तो पशुपालकांना अशा प्रकारे होतो की एकतर खर्च कमी होतो, जनावरांची संख्या कमी होते, प्लस त्यांचं उत्पादन वाढते. म्हणजे ज्या गोष्टीसाठी ते जनावरं ठेवत आहेत, तर दूध उत्पादन म्हणा, त्याच्यानंतर मांसाचं उत्पादन, अंडींचं उत्पादन, ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत त्यांचा वाढू शकतात. आणि हाच याचा एकंदरीत आपल्याला याचा फायदा असतो.
1: आणि नक्कीच त्यांच्या उत्पादनावर फरक पडून त्यांचं राहणीमान उंचावण्यास त्यात मोलाचा हातभार लागतो. सर, शेतकरी स्तरावर कोणत्या उपाययोजना किंवा प्रयत्न यासाठीचे करता येतील?
0: आता एकंदरीत शेतकऱ्यांचा जो कल असतो, आता मी जे बघत आहे की आता कुठेतरी यूट्यूबचं माध्यम आहे किंवा AI जमान्यात आपण राहतो, तर लोक काय करतात की यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बघितला की अरे बा HF किती लिटर देत आहे, 60 लिटर देत आहे, जर्सी किती देत आहे तर 40 लिटर देत आहे, तर ते आपणही आणावं. तर लोक एकंदरीत काय करतात की त्यांना वाटते की हे एकदा का आपण इंजेक्शन लावलं दवाखान्यात येऊन, म्हणजे सुधारणेचं, जनु अनुवांशिक सुधारणेचं. कारण कसं असतं की आर्टिफिशियल इन्सिमिनेशन म्हणजे कृत्रिम गर्भधारणेतून आपण हे साध्य करतो, तर ते काय करतात की ते आग्रह करतात की त्यांची गाय असते समजा एक हाताची गाय असेल, पण त्यांचा आग्रह असं असते की HF सिमेंट लावा. आता त्याच्यात काय होते माहीत आहे का की तो HF जो सिमेंट आहे म्हणजे त्याचं जे जनुकीय घटक आहे, ठीक आहे, नो डाऊट ते त्याच्यात चाललं जाईल, पण मला सांगा की त्याला नंतर पार्चुरेशन म्हणजे डिलिव्हरी जर करणं आहे, जेव्हा त्याला बाळ जन्माचा वेळ येईल त्या गायीमध्ये किंवा म्हशीमध्ये, तर एक काय म्हणतात त्याला वजायनोमेट्री असते, म्हणजे एकंदरीत काय असते की ती आई किंवा ती गाय किंवा म्हैस जी आहे ती त्या गर्भाच्या बाळाला जो होणार आहे त्याला ते हे करू शकेल का, म्हणजे सस्टेन करू शकेल का. कारण कसं आहे की या ज्या ब्रीड्स आहेत, HF आहे, जर्सी आहेत, या मोठ्या आकाराच्या ब्रीड्स आहेत, आणि त्या शेतकऱ्याकडे समजा ती लोकल ब्रीड असेल तर ती लहान असते. कसं आहे की जनुकीय सुधारणा हे एकाच अनुषंगाने नसते. कधी कधी काय होते की आपण फक्त दूध उत्पादनाच्या अनुषंगाने त्याला पाहतो, पण तसं नाही. आता A1 A2 मधात खूप चाललं होतं याच्यावर.
1: म्हणजे यामध्ये शारीरिक क्षमता ही तपासणी करणे खूप गरजेचे असते.
0: आणि कसं आहे की एकंदरीत फक्त कसं आहे की त्या ब्रीड पासून फक्त तुम्हाला दूधच उत्पादन नाही आहे, म्हणजे तुम्ही काय करता की मी जेवढं जास्त दूध घेईल तेवढं मला पैसा मिळेल, पण असं नाही आहे. दुधात घटक कोणते आहे हे पण अतिशय महत्त्वाचे आहे. तेव्हा आम्हाला म्हणजे समजवायला शेतकऱ्यांना हाच त्रास जातो की फक्त तुम्ही दुधांचं एकंदरीत म्हणजे बा आज 1 लिटर दिलं किंवा 20 लिटर दिलं किंवा 30 लिटर दिलं असं नाहीये. तर तो जो दूध उत्पादन होत आहे तो कोणत्या श्रेणीचा आहे. हा, आता खरं म्हणजे हे एकंदरीत थोडंसं सिस्टीमचंही फेल्युअर आहे. कारण आपण कसं

0: आहे की सुरुवातीपासून, कारण जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला लोकसंख्या जास्त होती आणि आपण पण क्वांटिटीकडे जास्त भर दिलं, म्हणजे किती प्रमाणात आपण जास्त उत्पादन करायला पाहिजे आणि क्वालिटी कुठेतरी आता मागे राहिली. पण आता तशी परिस्थिती नाहीये.
1: म्हणजे त्यामध्ये जे काही घटक पौष्टिक घटक येतात तर ते घटक कमी प्रमाणामध्ये येऊ
0: शकतात, तर तेही त्यांना लक्षात असायला पाहिजे की आपल्याकडे पण असं काही ब्रीड्स असू शकतात की ज्यांच्या दूधची क्वालिटी चांगली असेल, ती नाही देत असेल 10 लिटर किंवा 20 लिटर, पण दूधची क्वालिटी त्याच्यातही चांगली असू शकते.
1: सर, आपण आनुवंशिक सुधारणा करण्याची गरज का आहे या संदर्भात आपण माहिती सांगत होतात, तर यापुढे आपण काय सांगाल सर?
0: तर अनुवांशिक सुधारणा करताना आपण जे मुख्य मुख्य घटक आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि जे तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला मानून आपण ते या प्रकारे करायला पाहिजे. आणि काही काही गोष्टी तर असं, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हे जे अनुवांशिक सुधारणा प्रोग्राम आहे हा एकाच दिशेने जाणारा मार्ग आहे. म्हणजे कसं, मी तुम्हाला उदाहरण सांगतो की एकदा का तुम्ही समजा एखादी मुख्य ब्रीड आहे म्हणजे ज्याला प्युअर ब्रीड म्हणतो, ठीक आहे, तर त्या प्युअर ब्रीड किंवा त्या सजातीय ब्रीडला जेव्हा तुम्ही दुसऱ्या ब्रीडसोबत मॅच करता तर तिथून परत यायचा चान्स नाही आहे. म्हणजे कसं आहे की त्याची जी प्रोजिनी आहे म्हणजे त्याचं जी संतान आहे तर ती जी पिढी आहे पुढची त्याच्यात ते घटक येतीलच, म्हणजे ती आता प्युअर राहणार नाही. आलं का लक्षात? कारण कोणत्याच संख्येचा जो छेद आहे तो शून्य नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जसं काय असते की जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा आईकडून तो 50% जनुकीय संच घेतो आणि बाबांकडून 50%, तर ती जी पुढची पिढी आहे त्याच्यात त्या नवीन त्या ब्रीडचे ज्याला आपण अपग्रेडेड ब्रीड म्हणतो त्याचे 50% गुण येणार. पण नंतर कालांतरानं असं लक्षात जर आलं की नाही बा की आधीची जी ब्रीड होती ती चांगली आहे तर त्याला परत करायचा काहीच चान्स नाही.
1: बरोबर.
0: तर हे खूप सत्सद विवेक बुद्धीनं करण्याचा कार्यक्रम आहे. तर याच्यासाठी कसं आहे की तज्ज्ञांचं मार्गदर्शन नक्कीच घ्यायला पाहिजे आणि त्या अनुषंगानंच आपण हे सगळं करायला पाहिजे.
1: नक्कीच. आणि घाई न करता विचारपूर्वकच निर्णय घेऊन हे जे अनुवांशिकता आहे तर यामध्ये सुधारणा करण्याची गरज.
0: एक आणखीन गोष्ट सांगतो मी तुम्हाला की आज आपल्या म्हणजे लोकल भागात तरी फक्त आपण दूध उत्पन्नासाठी गाई ठेवत नाही, जे गोरे होतात ते आपण बैल म्हणून पण वापरतो मॅडम. पण आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडची जी गवळो ब्रीड आहे तिचं दूध कमी आहे, ठीक आहे, गवळो ब्रीडचं दूध कमी आहे, पण त्याचा जो गोरा होतो ज्याला तुम्ही नंतर बैल बनवता खच्चीकरण करून तो गोरा शेतीसाठी अतिशय उत्तम आहे मॅडम. आपल्याकडची जमीन कसं
1: सशक्त आहे,
0: हा सशक्त. आपल्याकडची जमीन कशी आहे की कुठे वर आहे कुठे चढ आहे कुठे उतार आहे, तर ट्रॅक्टर तर चालत नाही, म्हणजे कमी प्रमाणात चालतो. जिथे सपाट आहे तिथेच ट्रॅक्टर काम करेल आणि बाकीच्या पण ब्रीड जे आहेत त्या सपाट जमिनीवर काम करतात. पण आपली गवळो ब्रीड अशी आहे की त्याचे बैल हे वर उतार खाली कुठेही न्या तुम्ही तर ते काम करू शकता. आता मला तुम्ही सांगा हे गवळोचं जर तुम्ही दुधासाठी जर गेलं तर तुम्ही कुठे जाता? गीर साठी. गीरचं 40 लिटर दूध उत्पादन आहे. किंवा तुम्ही सहिवाल घेता त्याचा पण 40-50 लिटर दूध उत्पादन आहे. पण सहिवालचा जो गोरा आहे किंवा गीरचा जो गोरा आहे तो कामाला तसा नाही आहे. आलं का लक्षात? म्हणजे जर गोरा झाला तर आजकाल ठीक आहे, आजकाल दवाखान्यात काय आहे की सेक्स सॉर्टेड सिमेंट्स पण येतात. म्हणजे काय आहे की फक्त गाय म्हटलं तर गायच होईल, 80% गॅरंटी राहते.
1: अच्छा.
0: गाय तर गाय किंवा गोरा तर गोरा. पण त्याच्यातही आता मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण अनुवंशिक शास्त्राचा अभ्यास करतो मॅडम तेव्हा त्याच्यात काही घटक असे असतात ज्याला सेक्स लिंक आणि सेक्स इन्फ्लुएन्स्ड कॅरेक्टर म्हणतात. म्हणजे असं आहे की ते जीन्स त्या जनावरात आहे पण तो एका विशिष्ट जेव्हा तो वयस्क होईल जेव्हा तो प्युबर्टी एजमध्ये येईल तेव्हाच ते ॲक्टिवेट होतात, नाही तर ते जीन्स डॉर्मंट होऊन होऊन होऊन होऊन ते नाहीसे होतात. तर आता तुम्ही मला सांगा की फक्त तुम्ही गाईज निर्माण करायचं जर सिमेंट घेत असाल तर कालांतराने काय होईल की ते जे चांगले आहे, कारण कसं आहे की गाईमध्ये जे दूध उत्पादन होत आहे ते फक्त म्हणजे त्या गाईवर तर डिपेंड आहे, ती गाय ज्या म्हणजे तिचे जे बाबा होते त्यांच्यात पण ते गुण होते हाय प्रोडक्टिव्हिटीचे. हा, आणि जे मिल्क उत्पादन आहे हे मीडियम टू हायली हेरिटेबल ट्रेट आहे मॅडम. तर मला तुम्ही सांगा की फक्त तुम्ही जर गाईच गाय निर्माण करताय तर त्या गोरात जे जनुकीय संच आहेत जे डेव्हलप व्हायला पाहिजे होते. कारण कसं आहे की जनुकीय संचासोबतच एक एपिजेनेटिक्स नावाचा फॅक्टर असतो. एपिजेनेटिक्स म्हणजे कसं असते की ती मायक्रो एन्व्हायरमेंट जो असतो सेलमधला जे आपला घटक आहे पेशीमधले जे ऊती आहे आपल्या त्याच्यात मायक्रो एन्व्हायरमेंट असतो सायटोप्लाझमचा, हे एपिजेनेटिक फॅक्टर डिसाईड करतात ॲक्च्युली की तो जनावर किंवा ते कोणते जीन्स वेळेवर येतील किंवा कोणते नाही. आता आपल्या माणसातही तुम्हाला सांगतो की 20 ऑन्कोजीन्स असतात म्हणजे कॅन्सर कॉझिंग जीन्स ज्या प्रत्येक, पण याचा अर्थ असा आहे की प्रत्येक माणसाला कॅन्सर होतो का? नाही. ते कोणाला ते जीन्स जेव्हा ॲक्टिवेट होतील तेव्हाच तुम्हाला त्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. तसंच सेक्सली

0: आणि सेक्स इन्फ्लुएन्सचा आहे मॅडम, की एका विशिष्ट वयात आल्यावरच ते जीन्स ऍक्टिवेट होतात. आता तुम्ही मला सांगा की जर गोराच नाहीसा केला, एक एक तो जेनेटिक पूलच नाहीसा केला, तर ते जे खास कॅरेक्टरिस्टिक असतात ते नाहीसे होतील. आलं लक्षात? तर हे सगळं तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसारच करायला पाहिजे, कारण विषय हा कठीण आहे, गंभीर आहे, आणि त्याच्यामुळे काय आहे की खूप सारे घटक याला आवश्यक आहे पाहणं.
1: म्हणजे त्याचे पॉझिटिव्ह पण परिणाम होऊ शकतात आणि निगेटिव्ह पण परिणाम होऊ शकतात.
0: अगदी बरोबर समजलं मॅडम.
1: तर सर, हा विषय तर फार गंभीर आहे. शेतकरी स्तरावर या बाबतीत कुठल्या उपाययोजना किंवा प्रयत्न करावे लागतात?
0: शेतकरी स्तरावर मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगतो की अनुवांशिक सुधारण्याकडे जाण्याआधी आपण एक एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जी बेसिक गरज आहे जनावरांची, जी मूलभूत गरज ज्याला आपण म्हणतो, ती कशी भागवू शकतो. म्हणजे कसं आहे की त्याला योग्य चारा देणे, कारण आजकाल चारा योग्य जमिनीच नाही आहे. तर आपण आपल्या शेतात समजा आता जसं कॉलवर आलं की 10 एकर जमीन आहे बा, तर त्याच्यातलं बाबा आपण अर्धा एकर किंवा 1 एकर वेगळं जनावरासाठी राखून ठेवू शकतो का, हे आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे 1 एकर तरी नाही, तरी 1/2 एकर तरी करू शकतो का?
1: आणि 1/2 एकर मध्ये चारा पिकं जरी घेतली
0: तर आपण भरपूर प्रमाणात त्याला त्या जनावराला सपोर्ट होईल. म्हणजे आता मला तुम्ही सांगा की एक पोरगा जो दररोज बासुंदी खात आहे आणि एक पोरगा जो शिळी भाकरी खात आहे किंवा तेही नाही भेटत त्याला, मीठ खाऊन जो जगत आहे, तुम्ही त्या दोघांची रेस कशी लावू शकता? हीच गोष्ट आहे. की नंतर तुम्ही म्हणसाल की अनुवांशिकताच खराब आहे, तर असं नाही आहे. तुम्ही त्याला देत काय आहे हे पण बघा ना. तर शेतकऱ्यांचं सगळ्यात पहिले जबाबदारी आहे की चारा सकस ठेवणे आणि त्याच्यात नाही का फोर्टिफिकेशन करणे. म्हणजे त्या चाऱ्यात कसं आहे की मिनरल्स पण भेटले पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की मी मारेगाव वणीच्या भागात होतो तेव्हा काय होतं की त्याला शिताडाचं पाणी म्हणायचं. म्हणजे काय की जे आपलं उष्ट अन्न असते त्याचं ते पाणी मसाल्याचं ते जनावराला द्यायचं. आता ते कसं असतं, त्याच्यात मीठ वगैरे असते, मिरची वगैरे असते, तर ते पण जनावरांना आवडते. पण मला तुम्ही सांगा, ते न करता समजा आपण थोडंसं म्हणजे हप्त्यातून दोनदा थोडं पीठ एवढंसं, म्हणजे 1-2 चमचे एका बॅकेटमध्ये पीठ आणि तेवढंच 2-3 चमचे मीठ जर टाकलं, तर आपोआप त्या जनावराची जी खनिजाची आणि जी लवणाची जी आवश्यकता आहे ती पूर्ण होते आणि ते शिताडाचं पाणी द्यायची गरज पडत नाही. ठीक आहे, म्हणजे ते पोटदुखी किंवा पोट फुगणे हा प्रकार होणार नाही. असाच प्रकारे बऱ्याचदा काय होते की मिनरल्स जे आहेत वेगवेगळे, तर आपण जमिनीत जो चारा देत आहोत तो जर आपण चांगल्या क्वालिटीचा दिला किंवा त्याच्यात जर आपण चांगली खनिजाची उपलब्धता असेल किंवा प्रोटीनसाठी आपण बर्सिम किंवा लूसनसारखे चारे जर दिले, तर आपोआपच तुम्हाला लक्षात येईल की दूध उत्पादन वाढत आहे. हे एक प्रकार झाला. दुसरं काय आहे की दवाखान्यात जाताना शेतकऱ्यांनी असा आग्रह करू नये की मला हरियाणवीच पाहिजे ब्रीड किंवा मला गीरच पाहिजे किंवा मला सहिवालच पाहिजे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही तुमचं मत मांडा तिथे, पण डॉक्टरांचंही ऐकून घ्या, कारण ते तुम्हाला ते ठरवतील की तुमची जी ब्रीड आहे. आता मला तुम्ही सांगा की ब्रीड समजा लहान आहे, 1 हाती ब्रीड आहे आणि तुम्ही त्याला 3 हाती ब्रीडचं जर हे मारलं आणि नंतर मग काय होते की जनावराचा बच्चा अटकतो, डेथ होते, गाईचं पण आयुष्य धोक्यात येऊ शकतो. कारण डिलिव्हरीच्या वेळेस जर बच्चाच निघाला नाही तर आतमध्ये तो गुदमरून मरू शकतो, त्याच्यामुळे टॉक्झिमियाहून आईलाही धोका होऊ शकतो. बरोबर आहे,
1: म्हणजे शरीरयष्टी पाहून.
0: हा, शरीरयष्टी पाहून. त्याच्यानंतर कधी कधी काय असतं की बाबा तुमच्याजवळ जी ब्रीड आहे त्याच्यात काही चांगल्या गोष्टी आहे, पण तुम्ही ते गीर लावून किंवा HF लावून किंवा जर्सी लावून ते नाहीसा करणार आहे. तर हे त्या डॉक्टरांच्या लक्षात येईल. तर त्यावेळेस जे तुम्हाला सल्ला देतात की नाही बाबा आता हे तुमचा पहिला वेळ आहे तर तुम्ही याला गवळव मारा, किंवा एखादी लोकल ब्रीड आहे तुमच्याकडे चांगलं त्याचं उत्तम हे आहे तर आपण याच्यासोबत क्रॉस करू. तर हे एकंदरीत बघायला पाहिजे. जे शासनाने जेव्हा ग्रेडिंग अप प्रोग्राम चालू केला मॅडम, तेव्हा त्यावेळेस काय होत होतं की जर्सी आणि HF यांचेच ब्रीड आपल्याकडे आले आणि त्याच्यानंतर कालांतरानं शासनाच्या पण असं लक्षात आलं की आपल्याकडच्या ज्या ब्रीड आहेत ज्याच्यात चांगले कॅरेक्टर आहेत त्या नाहीशे होत आहे हळूहळू. मग नंतर ते आपलं स्वदेशी ब्रीड संगोपनाचा कार्यक्रम आता चालू झाला आहे. तर आता मला पण मी तुम्हाला जसं सांगितलं की हे 1-way प्रोसेस आहे, याला 2-way मार्ग नाहीच. आता ज्या नाहीशा झाल्या जे अनुवांशिक गोष्टी त्या आपण परत मिळू शकतो का की नाही, म्हणूनच शेतकऱ्यांनी हे आपली एक जबाबदारी म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि असं दुराग्रह न करता, आग्रह करा पण असं दुराग्रह न करता की बाई नाही मला ग्रीरच पाहिजे कारण शेजाऱ्यांनी तसं केलं किंवा सहीवालच पाहिजे, असं आग्रह करू नये.
1: अच्छा अच्छा सर, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी सांगत आहात. यामुळे सर काय फायदा होऊ शकतो?
0: हां, जर आपण अनुवांशिक सुधारणा व्यवस्थितरित्या केली तर याचे फायदे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले नंबर ऑफ ॲनिमल्स कमी होतात पण प्रॉडक्शन वाढतं, हा सगळ्यात मोठा फायदा. म्हणजे लागत कमी होते आणि एकंदरीत उत्पन्न वाढते. त्याच्यानंतर काय आहे की अनुवांशिक सुधारणा जर योग्यरित्या जर आपण करत असू तर ब्रीड मिक्सिंग पण कमी होते. म्हणजे काय आहे की एखादी ब्रीड जी आहे, आता जसं गावात काय आहे की मोकाट जर सुटलं तर कोणी कोणासोबतही मेटिंग झालं आहे आणि त्याच्यामुळे ब्रीड्स नाहीशा होतात. पण तसं न करता एक आपण प्युअर ब्रीड मेंटेन करू शकतो मॅडम।

0: ची डिमांड इंटरनॅशनल लेवलला पण आहे, नॅशनल लेवलला पण आहे, म्हणजे राष्ट्रीय पातळीवर पण आंतरराष्ट्रीय पातळीवर पण त्या ब्रीडला मान्यता आहे. तुम्ही बघा मोठमोठाले पशु प्रदर्शन जेव्हा होतात ज्याच्यात एक लाख दोन लाख असे प्राइस असतात ज्याच्यात, तर त्याच्यात प्युअर ब्रीडला खूप डिमांड असते. तर हा तेच जर तुम्ही ते मोकाट जर मेंटेन करत असाल तर त्याला अर्थ नाही, कारण ते मिक्स होते. पण प्युअर ब्रीड जर तुम्ही असं मेंटेन करत असाल तर कालांतराने काय होते की एक तो भाग, जसा आपला गवळ भाग माहित आहे का, म्हणजे वर्धाचा बेल्ट, वर्धा यवतमाळ हा जो बेल्ट आहे हा गवळसाठी का प्रसिद्ध आहे, कारण तिथेच ती ब्रीड आढळते. किंवा तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर डांगी तुम्हाला भेटेल, ठीक आहे, थारपारकर हे आहे. गुजरातला गेलं तर सुरती वगैरे ब्रीड आहे, पंढरपूरला गेलं तर पंढरपुरी म्हैसची ब्रीड म्हणतो आपण, ठीक आहे, मुर्रा बघितला आपण गुजरातला, ठीक आहे, जाफराबादी उत्तर प्रदेशमध्ये गेला तर जाफराबादी ब्रीड आहे. तर या का बरं आहे यांचं, या जागेंचं नाव, ही प्रसिद्धी का बरं झाली, कारण तिथे त्या ब्रीड तशा डेव्हलप झाल्या. तर एक आपल्या आपल्यालाच फायदा होत नाही, तर आपल्या एकंदरीत आपण जिथे राहतो त्याला पण, त्या स्थळाला पण मान्यता मिळते, एक रिकग्निशन मिळतो बाहेर की कुठेतरी जगात समजा ही ब्रीड पाहिजे असेल तर तुम्ही इथे जा म्हणून, बरोबर आहे. हे एक त्याच्यानंतर काय आहे की समाजात जेव्हा ईश्वराने ही सृष्टी बनवली तर याच्यात प्रत्येक घटकाचे आपापले मोलाचे हे आहेत, म्हणजे उपयोगिता आहे त्यांची. असा या पर्यावरणात मला तरी असा कुठला घटक आढळला नाही की जो निरुपयोगी आहे. एका साध्या मुंगीपासून तर हत्तीपर्यंत सगळेच आपापले कामासाठी योग्य आहेत. तर ही जेव्हा आपण ब्रीड्स बनवतो तेव्हा ते प्युअर ब्रीड्सचे कॅरेक्टर एकदम येतात, आणि एन्व्हायरमेंट म्हणजे जे आपण पर्यावरण म्हणतो त्याला पण त्याचं प्रमाणात हे होतं. आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एचएफ जर इथे आणलं तो शेतकरी काय करतो की एक महिना दोन महिना चांगलं उत्पन्न घेईल दुधाचं, पण तिसऱ्या महिन्यापासून काय होते माहिती आहे का, की एक साधी आपली देशी गवळव गाय जे 10 लिटर देत आहे ती एचएफ ती 10 लिटर पण देऊ शकत नाही मॅडम. त्याचं कारण असं आहे की त्याला रोग एवढे असतं, कारण आपल्याकडे जंताचं प्रमाण आहे, बरोबर. तर ते जंताची लागण एवढी होते तिला की शेवटी ते म्हणजे मृत्यूच्या दारी येते, पण तीच आपली ब्रीड तिथे राहते. तर मला तुम्ही सांगा, एक दोन महिने तुम्ही जे उत्पन्न घेतलं किंवा जे पैसा मिळवला त्याचा काय फायदा झाला, आलं लक्षात? तर हे सगळ्या गोष्टी
1: म्हणजे आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा सुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे.
0: आणि मी तर म्हणतो अनुवांशिकतेपेक्षाही जे सराउंडिंग वातावरण आहे ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळेच ते अनुवांशिक ब्रीड आपल्याला आपले योग्य जे काय म्हणतात त्याला कॅरेक्टरिस्टिक आहे ते वेळेवर दाखवू शकतात अशी गोष्ट आहे.
1: अच्छा. आणि सर, या पुढील जे आव्हाने आहे जनावरातील आनुवंशिक सुधारणांसमोरील आव्हाने काय सांगता येईल सर?
0: सगळ्यात मोठे मॅडम, आता तुम्ही म्हणजे मुख्य प्रश्नाला हात घातलेला आहे. आव्हान म्हणजे असं की मागच्या काळात काही पॉलिसीज अशा बनल्या आपल्या देशात म्हणा किंवा दुसऱ्या याच्यातही किंवा तज्ज्ञ लोकांच्याही ते लक्षात आलं नाही लवकर, त्यामुळे काय झालं की आपला जो भारतीय गोवंश होता किंवा भारताच्या ज्या बकरीच्या किंवा घोड्याच्या या सगळ्या जेवढ्याही ब्रीड्स होत्या याच्यात काय झालं की ॲट रँडम पद्धतीने बाहेरचे जे जनुकीय अंश झाले ते मिक्सिंग झाले. तर ह्या मिश्रणाने काय झालं की आपला जो भारतीय गोवंशाची जी वैशिष्ट्यता होती ती काही प्रमाणात नाहीशी झाली. पण नंतर काय झालं, पुढील सरकारांच्या लक्षात आलं की हे कमी व्हायला पाहिजे, कारण आपल्या याच्यात ज्या विशेषता आहे त्या तशाच टिकून ठेवता आल्या पाहिजे. तर आता याच्या पुढील आव्हाने अशी आहे मॅडम की शेतकरी समजा एखाद्या दूध डेअरीत गेला तर तो बघतो की बा तो विचारतो की तू किती दूध देते, तर तो म्हणते 60 लिटर, तर तुझ्याकडे काय आहे की माझ्याकडे 4 जर्सी आहे 5 HF आहे असं तो विचार करतो. अरे पण बाबा त्याला ठेवायला लागत किती लागत आहे हा तो विचार करत नाही. किंवा नंतर त्याला रोगाची लागण झाली तर डॉक्टरांचा पैसा आहे किंवा औषधांचा पैसा किती जातो हा तो विचार करत नाही. दुसरी एक गोष्ट अशी की अनुवांशिक सुधारणा करताना की आपण आपल्या पद्धतीने म्हणजे मला जे चांगलं वाटतं आहे ती ब्रीड बनवायला पाहिजे हा विचार न करता एक शास्त्रीय दृष्टिकोन पाहिजे की वैज्ञानिकदृष्ट्या काय म्हणते. की कसं आहे की कधी कधी काय होते की आपण एक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे दिसायला तो चांगला पाहिजे पण ते दिसायला चांगलं करता करता असं वाटते की त्याचं दूध उत्पादन कमी होऊन जाते किंवा रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते, तर असंही व्हायला नको. दुसरी गोष्ट कशी आहे मॅडम की दिवसेंदिवस आता आम्ही गावातल्या परिक्षेत्रात राहतो तर सांडांचं प्रमाण खूपच कमी होतं आहे तुम्हाला मी सांगतो. म्हणजे जे मेल्स आहेत जे पुरुष वर्ग जनावरांमध्ये आहे, आता लोकांना काय आहे की दूध उत्पादन पाहिजे तर गाई ठेवतात, ठीक आहे, पण एकंदरीत त्याच्यामुळे काय आहे की सांडाचं उत्पादन कमी होत आहे. तर इनब्रिडिंगचा प्रॉब्लेम खूप आहे, म्हणजे एकच सांड असतो आणि त्याच्याकडे सगळ्या गावातल्या गाई जातात. तर आता काय होते की ज्या प्रोजेनी होत आहे म्हणजे जे संतान होत आहे त्यांना ते एकमेकांचे भाऊ बनले आहेत, ठीक. आणि जसं माणसात आपण ते टाळतो, हा जनुकीय बिघाड होतो, जसं माणसात सिकल सेल अॅनिमिया सारखे आजार तुम्ही ऐकले असते, सेम गोष्ट जनावरात आहे मॅडम. त्यांची रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते आणि त्यांना जनुकीय आजार जडण्याची शक्यता असते. तर मी काय म्हटलं की तुम्ही जर तुम्ही असं सांड वगैरे ठेवत नसाल तर काय करा की तुम्ही दवाखान्यात जाऊन आरटी

0: कृत्रिम रेतन करू शकता किंवा जर तुम्हाला बाबांना सांड ठेवायचीच आहे तर मग तेवढा जेनेटिक पूल ठेवा. म्हणजे साधारणतः काय की 10 गायीवर 1 सांड तरी पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे 100 गायी असतील गावात तर 10 सांड पाहिजेच. तुम्ही ते एकाच सांडनं जर फळवत असाल तर ते फार चुकीचं होतं. तर हे गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आव्हान सगळ्यात मोठं हाच आहे की अभ्यासपूर्ण कृती आपली व्हायला पाहिजे. म्हणजे आपण आधी कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच ती कृती. कारण एखादी गोष्ट बाबा मला जर आवडत आहे म्हणून मी करतो आहे तर तसं न करता त्याच्यामागे सखोल वैज्ञानिक आधार काय आहे हे जर आपण जर बघितलं आणि तज्ज्ञांचं जर मार्गदर्शन घेतलं तर ही आव्हानं आपल्यासमोरील फार कमी होईल किंवा यांना आपल्याला फेस करायला यांच्या समोरे जायला आपल्याला मदत होईल.
1: नक्कीच सर. आणि खरं तर हा विषय इतका गंभीर आहे आणि तेवढाच महत्त्वपूर्ण आहे पण तज्ज्ञांचा जर आपण सल्ला घेतला किंवा तज्ज्ञांशी जर सुसंवाद साधून याविषयीची माहिती घेतली तर नक्कीच आपलं जे पशुधन आहे तर ते पशुधन आपण चांगल्या सुस्थितीत राखण्यासाठी याला हातभार लागू शकेल. तर डॉक्टर सुबोध मिश्रा सर, आज आपण जनावरातील आनुवांशिक सुधारणा आणि त्यांसमोरील आव्हाने या विषयावर अतिशय विस्तृत आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन गोपालक बंधू भगिनींना केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त गोपालक बंधू भगिनींच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: आत्ताचा आपण जनावरातील आनुवंशिकता आणि त्यासमोरील आव्हानं याविषयी पशुतज्ज्ञ डॉक्टर सुबोध मिश्रा यांच्याशी मृणालिनी दहिकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंगला माळवेला निरोप द्या. नमस्कार.

शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी

0: शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम गरिबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सिरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार दिला. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला, तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यातल्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कामगार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जा करणाऱ्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ठरली. याचा दोन्ही देशातल्या व्यापार, स्टार्टअप्स आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हमने अपने संबंधों को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. यह हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. आज प्रधानमंत्री जी और मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग और ग्रीन टेक्नोलॉजी, इन सभी विषयों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्राच्या संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा, असं स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं. तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे, असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कियेव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTA अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत बोरिवलीसह देशभरातल्या गर्दीच्या रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या अंतर्गत बोरिवली स्थानकात अतिरिक्त फलाट, नवे पूल, नवीन लिफ्ट, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरिवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरिवली स्थानकातली गर्दी कमी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यांमध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरातल्या सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल मंच, OTT, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: बजता है छाया गीत विविध भारती से.
2: सदा रही है, सदा रहेगी.
1: तो सुनिए रोज रात 10 बजे छाया गीत सिर्फ विविध भारती पर.
3: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: now this morning. In the FIFA World Cup football, the Group H clash between Spain and Cabo Verde underway at Atlanta, United States, and earlier in the day, Sweden thrashed Tunisia by 5-1 in the Group F match in Mexico. And that is the end of the news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आजची प्रसारण सभा आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रातःकालीन प्रसारणात 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचं प्रसारण आपण अखंड ऐकू शकता. तेव्हा भेटूया 5:50.